0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येकजण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

श्रोते हो, निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला. आता ऐकूया स. अ. शुक्ल यांचं संगीत असलेली रचना, गायली आहे लता मंगेशकर यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संजीवनी मराठे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: वदनिक वळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
3: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

0: ईश्वराचे उदरभरण करण्या स्थान दुर्वांकुराचे जतन जीवन सत्वे येथ होतात सारी आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
3: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया। संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी।

आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्ट मध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवीत व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890995533.
1: श्रोते हो, ऐकूया एक भक्ती रचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: घ्या ईश्वराचे उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे जतन जीवन सत्वे येथ होतात सारी आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
3: श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

0: गाज रिसॉर्टमध्ये या, निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com, फोन 9890095533.
1: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 28 जून. परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली. आता राजा आपली पूजा करील असं त्याच्या मनात आलं. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटंच यावं. त्याप्रमाणे आपण अभिमानाचं गाठोडं बाहेर ठेवून मगच रामाकडे जावं. तसंच सद्गुरूंच्या घरीही आपलं भांडवल बाजूला ठेवूनच जावं. मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलंच. अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटलं की आपला अभिमान वाढीला लागला आहे असं जाणावं. पोराबाळांवर जितकं प्रेम करता तितकं प्रेम भगवंतावर करावं. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणं हे परमार्थाचं सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावं. अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेलं कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणं हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे आपली मुलं बाळं ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचं रक्षण करावं ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणं हे मात्र पाप आहे. संन्याशाने भगवं वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधनं पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपली पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्न फार येतात. त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावं. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो. नारळात पाणी जितकं गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी. तसं जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका. जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. जसं वडिलांचं पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचंच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचं साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनात आनंद उत्पन्न होतो. सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना। संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता खात्री पटली होती। भक्तांचे मनोरथ अक्कलकोटात स्वामींच्या आशीर्वादाने सफल होतात ही कीर्ती सर्वत्र पसरली। लोक नेहमी गाणगापुरात जात होते, परंतु श्री नृसिंह सरस्वतीच स्वामींच्या रूपाने अक्कलकोटात आहेत ह्याची लोकांना खात्री पटू लागली होती। त्याचा परिणाम असा झाला की गाणगापूरला जाणारी भक्त मंडळी अक्कलकोटात गर्दी करू लागली। गाणगापूरच्या पुजाऱ्यांना त्यामुळे अक्कलकोट विषयी एक प्रकारची सूक्ष्म असूया निर्माण झाली। गाणगापूर ही श्री दत्तात्रेयांची राजधानी हा समज होता, त्या समजाला तडा जातोय असं ह्या पुजाऱ्यांना वाटू लागलं। पुजाऱ्यांच्या मनात एकदा विचार आला की आपण अक्कलकोटला जायचं आणि स्वामींची प्रत्यक्ष भेट घ्यायची। त्याप्रमाणे सर्व पुजारी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी आले। स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याचं पूर्ण भान पुजाऱ्यांना होतं। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। तरीही एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाविषयी किंचित शंका होती। स्वामींनी ते ओळखलं होतं, म्हणून स्वामींनी त्यालाच विचारलं, तुमच्या देवाचं नाव काय, तुम्ही कोणाची नित्य पूजा करता? तो पुजारी क्षणार्धात समजला की स्वामींनी आपल्या मनातले भाव ओळखले आहेत। तो म्हणाला, स्वामी, आमच्या देवाचं नाव आहे श्री नृसिंह सरस्वती। स्वामी लगेच त्याला म्हणाले, माझंही नाव श्री नृसिंह भान आहे। स्वामी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे प्रसन्न हसले। पुजाऱ्यांच्या मनातला किंतू संपला आणि ते आनंदाने गाणगापूरला परत गेले। अक्कलकोटची ख्याती का वाढत चालली आहे हे त्यांना पूर्णपणे कळलं होतं। प्रत्यक्ष दत्तप्रभूच जर मानवी देह धारण करून स्वामी समर्थांच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन देत आहेत, तर लोकांचा लोंढा गाणगापूरऐवजी अक्कलकोटला गेला तर त्यात आश्चर्य काहीच नाही हे त्यांना आता उमगलं होतं। केवळ गाणगापूरमध्येच वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या मनातलं स्थान महात्म्य दृढ होतं इतकंच, परंतु त्यांचेही डोळे आता अक्कलकोटला लागले होते। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की समाधान कधीही अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर ते भगवंताच्या अखंड चिंतनात लपलेलं असतं। आपण काय करतो तर हव्या असलेल्या वस्तू जमा करण्यातच समाधान मानतो। हे समाधान तात्कालिक असतं, ते शाश्वत समाधान नाही। नामस्मरणात जेवढं समाधान लाभतं तेवढं कशातही लाभत नाही, एवढं तुमच्या जरूर लक्षात असू द्या। त्यासाठी परमेश्वराला शरण जाणं आवश्यक आहे। केवळ त्याची पूजा करून चालत नाही, तर त्याच्या नामातच अष्टौप्रहर राहावं लागतं। तेव्हा काय होतं तर आहे त्या परिस्थितीत तुम्ही समाधानी राहू लागता। आपले सर्व संदर्भ हे परमेश्वराशी निगडीत आहेत हे एकदा का कळलं की समाधान कधी भंग पावत नाही किंवा समाधानाचा क्षय होत नाही, ते वाढतच राहतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्ति सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाइटला अवश्य भेट द्या.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका। निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। प्रस्तुती भक्ती सुधा।

0: मानवी जीवनामध्ये श्वासाला फार महत्त्व आहे आणि साधू संत सांगतात अल्प भाव अल्प मती अल्प आयुष्य नाही हाती. इथं जो भाव आहे तो अल्प आहे, इथं जी मती आहे म्हणजे बुद्धी आहे ती सुद्धा अल्प आहे, आयुष्य सुद्धा अल्प आहे. अपराधाची ओळलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियेसा. म्हणून प्राण या शरीराचा आत्मा एके ठिकाणी म्हटलेला आहे की प्राणाशिवाय शरीर राहूच शकत नाही. जितकं खरं आत्म्याशिवाय या शरीराला किंमत नाही, तितकंच खरं प्राणाशिवाय या शरीराला किंमत नाही. म्हणून जबलग सांस तबलग आस. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आणि या शरीरामध्ये प्राणाची जी रचना आहे, तर श्रीरामगुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात की या शरीरामध्ये पाच प्रकारचे प्राण आहेत, विद्यमान आहेत. उदान नावाचा वायू कंठस्थानामध्ये राहतो आणि अन्न पाण्याचे विभाजन करून स्वप्न आणि उचकी या क्रिया करत असतो. स्वप्न पडतं आणि उचकी लागते ना, तर हे कंठस्थानात राहणारा उदान नावाचा वायू आहे. यानंतर प्राण हा हृदयस्थानामध्ये राहून 21,600 श्वासोच्छ्वास ही क्रिया घडत असते. कारण प्राण हे क्रियाशील आहे, क्रिया हा त्यांचा धर्म आहे. आणि समान नावाचा वायू नाभीस्थानामध्ये राहून मलमूत्र त्याग करत असतो. अपान नावाचा वायू बुधस्थानामध्ये राहून मलमूत्राचा त्याग करत असतो. आणि समान नावाचा वायू नाभीस्थानामध्ये राहून अन्न आणि रस नाडीद्वारा सर्व शरीरामध्ये पोहोचवतो. जसं माळी ते दांड्यातून सगळ्या बगीचेला पाणी पुरवतो, तसं हे सगळ्या नाड्यातून अन्न रस सगळ्या शरीरामध्ये पुरवण्याचं काम हा समान नावाचा वायू करत असतो. आणि व्यान नावाचा वायू मात्र सर्व अंगामध्ये राहून चलन वलन क्रिया करत असतो. सगळ्या सांधामध्ये जी काही चलनवलन होते तो व्यान नावाचा वायू करत असतो. आणि यामध्ये हां बरोबर शंका आहे, हे उपप्राण आहेत काही. ह्याच्यामध्ये नाग आहे, कुर्म आहे, कृकल आहे, देवदत्त आहे आणि धनंजय. तर यामध्ये नाग हा ढेकर आणतो. जेवल्यानंतर जे ढेकर येतो तो नागामुळे येत असतो. आणि कुर्मामुळं डोळ्याची उघडजाप होते. हे डोळ्याची पापण खाली वर जे होते ना, आणि याला पाहूनच शटरचा शोध लागलेला आहे. हे शटर उघडजाप होतेत ना, डोळ्याचे शटर, म्हणून दुकानाला शटर बसवलेले. म्हणून जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होत असतं. आणि कृकुल नावाचा जो वायू आहे त्याच्यामुळे शिंक येते. कृकुल नावाच्या वायूमुळे जी शिंक येते ना, सर्दी झाली शिंक यायला लागलं ते कृकुल. देवदत्त नावाच्या वायूमुळं जांभई येत असते, लई जांभई यायला लागल्या, झोप यायली वाटतं. हे देवदत्त नावाचा. आणि शरीर ज्यावेळेस प्राण निघून जाते त्यावेळेस धनंजय नावाचा वायू त्या बॉडीला फुगवण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेस शरीर जिवंत असतो त्यावेळेस सर्व शरीरात राहून शरीराला पुष्टी देण्याचं काम धनंजय नावाचा वायू करतो.
1: दोन्हीकडे काम करतो,
0: दोन्हीकडे जिवंतपणी सुद्धा करतो, पुष्टी आणतो शरीराला. आणि याच्यातून प्राण निघून गेलं की मग याला फुगवण्याचं काम करतो. तर हे उपप्राण आहेत. आणि ह्या प्राणाचं एक वैशिष्ट्य आहे, धर्म आहे, की प्राण हे क्रियावान आहे, शरीर आकारवान आहे, प्राण क्रियावान आहे. कारण कुठल्याच आकाराला कुठलाच आकार कळत नाही. आणि सगळे आकार तुम्हाला कळतात म्हणजे तुम्ही आकाराहून वेगळे आहात, असं आकारा आकारानं ध्यानात घ्यायचं ना. कसं जरा हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला, कारण हे सूक्ष्म अंतकरणाचं ऑपरेशन चालू आहे. जे लक्ष 84 घालणार कारणीभूत आहे, जे लक्ष 84 चं बीज आहे, सूक्ष्म देहातलं 16 तत्व मन आहे, त्याचं ऑपरेशन चालू. म्हणून अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, आपुलिया मते उगीच चिखल कालवू नको रे, अनुभवा विन मान हलवू नको रे. आपल्याला सवय लागली मान अनुभवा वाचून हलवायची, सवय लागलेली आहे. कारण लेकरू लहानपणी आई वडिलांचं ऐकत असत, नंतर लग्न झाल्यावर पत्नीचं ऐकत असत. काय बी म्हणले की होच, ती म्हणजे असं कसं झालं की म्हणजे तुम्ही त्याचे हात त्याच्या हातामध्ये दिले का नाही पाणी ग्रहण करता वेळेस. म्हणून अनुभवा वाचून मान हलवू नये. आणि आपण जे माना हलवायलो संसारामध्ये ते अनुभवा वाचून मान हलवायला लावलो. म्हणून दोरीच्या सापा भिवूनी बापा, दोरीवर सर्पाचा भास झाला पण तिथं आहे काय, 3-15 सुंबाची वळीव दोरी आहे, हे तिचं विशेष रूप आहे. आणि ज्याला दोरीचं अज्ञान आहे विशेष रूपाचं, त्याला तिथं सर्प भास झाला. तसं इथं आहे काय, इथं निखळ ब्रह्म आहे. हेम अलंकार येणे नामे अशी जे निखिल हेमे, हे शुद्ध 24 सोनं आहे. पण यांना अलंकार कस काय दिसायला लागले, बुगडीत दिसायला लागली, महबूबा दिसायली, 7 दिसायलं, आहे काय, सोनं आहे, 24 प्युअर सोनं आहे. म्हणून हेम अलंकार येणे नामे अशी जे निखिल हेमे, तसं तेवी शिवोणी पृथ्वीवरी भासती पदार्थाची आपरी, प्रकाश येते एक सरी संवित्ती जाण. सांग देवा, ह्या संपूर्ण विश्वामध्ये धुळीच्या कणापासून म्हणजे कंकरापासून शंकरापर्यंत काय अनुभवाला यायला लागलं, हे दृश्य जगत अनुभवाला यायला लागलं. आणि दृश्य जगत हे द्रष्ट्याशिवाय नाही, दृश्यची जेधवा नाही, द्रष्टत्व म्हणू एक आहे. म्हणून दृश्य दृश्ये दृश्य द्रष्टे विन पाही. आपणास जो स्वतःला दृश्य द्रष्टेपणा वाचून निहाळतो तो खरा आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे. म्हणून दृश्य खोटं आहे आणि दृश्यामुळं तुमच्या ठिकाणी द्रष्टेपणाचा व्यवहार व्हायला लागलेला आहे. म्हणून दृश्य जर खोटं आहे तर द्रष्टेपणा कसा झाला, आता खोटा झाला. जसं पत्नीच्या नंतर पतित्वाचा व्यवहार कोण करणार, हा नाही का पती म्हणून व्यवहार होणार नाही, हा आहे याला व्यवहारामध्ये अस्तित्व आहे पुरुष म्हणून, पण पतित्वाचा व्यवहार होण्यासाठी पत्नी लागते, पितापणाचा व्यवहार होण्यासाठी पुत्र लागत असतो, गुरुपणाचा व्यवहार होण्यासाठी शिष्य लागतो. आणि इथं तर ज्ञानोबराय सांगतात की माझे निवृत्तीनाथ, श्रीगुरु निवृत्तीनाथ मला सांगतात, ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती, मी तुझा मोठा भाऊ आणि तू माझा लहान भाऊ नाही, मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य नाही. मग आहे तरी काय, ते इतक्या दिवसापासून चालायले ते काय. ते म्हणले हा जो ज्ञानाचा व्यवहार झाला ना तो अज्ञानावस्थेत झाला, पर ज्ञानोत्तर भक्ती कशाला म्हणतात, माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे साक्षात निर्गुण परमात्मा आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. मग आता इथं कुठं राहिला भेद, म्हणून भेद भाव गिळूनी घेतला प्रेमाचा गरळा. असं इथं दिसत असताना सुद्धा, भेद अनुभवाला येत असताना सुद्धा अभेदाचा निश्चय करणं. म्हणून दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकच, मग आरशामध्ये दुसरं प्रतिबिंब भासतं पण ती किती असतं, एकच असतं. जसं 50 आहेत आणि त्या खोलीमध्ये तुम्ही प्रवेश केला, मग तुम्हाला तुम्ही किती रुपयानं दिसणार, 50 दिसणार आणि ते मिळून तुम्ही 51 होणार, बरं का. मग किती ताटं वाढायचे माऊलीनं, एकच दिसायलेत किती. म्हणजे भेद दिसत असताना तुम्ही अभेदाचा निश्चय केला का नाही, मग ते जसं तिकडं जमलं ना तसं इकडं जमवायचं. हे पाच प्राण दिसाय लागलेत ना आणि पाच उपप्राण आहेत ना, ह्याला एकच मोजायचं काय म्हणून की ह्या क्रियेला क्रिया कळत नाही, क्रिया तुम्हाला कळते म्हणजे तुम्ही क्रियेहून वेगळे आहात, म्हणजे निष्क्रिय परमात्मा तुम्ही आहात। म्हणून आचार्य सांगतात न च प्राण संज्ञो न वै पंच वायू न वा सप्त धातुर्न वा पंचकोशा। नवा सप्त धातुर म्हणजे या शरीरामध्ये सप्त धातू आहेत, रस

दिसतात आपल्याला, तसं नाड्याचं जाळं विणलेलं आहे या शरीरामध्ये. 72,000 नाड्या आहेत, त्याच्यातली कोणती नाडी तुम्ही आहात? हिता नावाची नाडी ह्या डोक्याच्या केसाच्या 1000व्या भागा इतकी, आणि तिच्यामध्ये स्वप्न पडत असतं आणि ती कंठामध्ये राहत असत, हिता नावाची नाडी. तर बाकीच्या नाड्याचा तर विचारच करू नये आपण, इतकं बारीक काम आहे. जसं ते पटरी काय करतात जमिनीवर आथरतात ना, तशा ह्या शरीरामध्ये नाड्या आथरलेल्या आहेत. आणि 272 हाडं येतं, किती? 272 हाडं येतं. हाडं मग कसं आहे, आधी हाडाचा सांगडा आहे, त्याच्यावर नाड्या आथरलेल्या आहेत, त्याच्यावर मांस आथरलेलं आहे, आणि त्याच्यावर त्वचा आथरलेली आहे. म्हणून कुठं घसाटा लागला तर आधी काय दिसतं? मांस दिसतं. आणि जास्तच खोल गेलं तर मग नाड्या दिसतात, आणि अजून खोल गेलं तर मग हाडं दिसतात. म्हणजे ही अशी रचना आहे. म्हणून मदालसा माता सांगते,

दे डोळा आई सांगते बाळा, तुला हे जे शरीर मिळालेलं आहे ती हाडा मासाची रचना आहे. या हाडा मासाला हाडं मासं कळत नाहीत आणि तुला हाडं मासं कळतेत, म्हणजे तू या देहाहून वेगळा आहेस. असं आईनं बाळाला पाळण्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा उपदेश दिलेला आहे. आणि आपल्याला किती वय झालं हे तपासा, आणि इतक्या वयात सुद्धा आपल्याला आत्मज्ञान झालं नाही याचं आपल्या मनामध्ये काहीतरी खंत वाटायला पाहिजे. वाटायला पाहिजे का नाही पाहिजे? की लग्न होऊन इतके वर्ष झाले अजून मला मूल झालं नाही याची खंत वाटते. एका स्त्रीला 60 वर्षे झाले लग्न होऊन आणि एका मुलीला 1 वर्ष झालं लग्न होऊन, तर ती नैतरणी मुलगी म्हणू लागली की मला मुलगा होणार आहे. ते म्हणे होऊ शकत नाही, मला लग्न होऊन 60 वर्ष झाले मला अजून झालं नाही मुलगा. ती म्हणली मला बरोबर होणार आहे कारण मी नांदायला गेलो म्हणून मला मुलगा होणार. थोडंसं मर्म ध्यानात घ्या की बरेच लोक म्हणतात की परमार्थ म्हणजे काय, लोखंडाचे चेने चावण्यासारखं आहे. इतक्या लवकर कळत असतं का? आणि मागचे आलेले मुलं सांगायला लागलेत की लई सोपं आहे, हे आम्ही नाही सांगायला लागलो. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तो धनी घेत असे, तू बराय सांगायला लागलेत. आणि विश्वास नाही ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून, कारण मरणाऱ्या देहाला मी समजल्यामुळं त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायला लागलं, त्याला आपण आत्मत्व दिलं आणि आत्मत्व दिल्यामुळं त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायला लागलं. मग खरंच आपलं मरण आहे का? आणि त्याला मी म्हणणं सोडल्यानंतर ते मरण धर्म कोणाचा आहे? शरीराचा आहे. मग त्याचा धर्म त्याच्या अंगावर टाकल्यावर आपण कोण झालो? न मरणं हा आपला धर्म झाला. आणि तो झाला का मूळचाच आहे. आहे शितू अंगा अंगी डोळे उघडी, तुम्ही अंगानच परमात्मा आहात असं वेद सुद्धा तुमचं वर्णन करायला लागला. अस्ति भाति प्रिय आईसी पदे तिने, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जया म्हणती हरी. सत्पद हे काय आहे? ब्रह्म आहे. आणि सत्य तुम्ही आहात कारण तुमचा बदल झाला नाही. बालपणातलं शरीर बदललं तरी तुम्ही तेच आहात, तारुण्याचं शरीर बदललं तरी तुम्ही तेच आहात, जागृती बदलली स्वप्न सुरू झालं तरी तुम्ही तेच आहात, आणि स्वप्न संपून झोप आली तरी तुम्ही तेच आहात. मग जागृती म्हणजे काय? इंद्रियासहित मन असलं की जागृती, आणि इंद्रिया वाचून एकटं मन कल्पना करू लागलं की स्वप्न, आणि ते मन कल्पना करत करत करत थकलं

किती झोप लागला. मग झोप कोणाला? मनाला. कारण कल्पना कोण करायलं? मन. मग मन जागृती, स्वप्न, सुषुप्ती या मनाच्या अवस्था आहे. बालपण, तारुण्य, म्हातारपण या शरीराच्या अवस्था आहे. आणि उत्पत्ती, स्थिती, प्रलय या सृष्टीच्या अवस्था आहे. आणि आपल्याला कुठलीच अवस्था नाही अशी आपली अवस्था आहे. म्हणजे अवस्था तीच आपण आहोत. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करी देवा नारायणा, देवा मला तुझ्यासारखं कर. कारण मला लय मोठा संसार मागं लागलेला आहे. उपाध्या आहेत, व्याधी आहेत, मग त्या मला फार त्रास द्यायला लागल्या. मग जर आपल्याला 100 चित्रे आहेत, 100 पुतळे आहेत आणि त्या खोलीमध्ये आपल्याला सोडलं, मग सकाळपासून आपल्याला बंद केलं, मग सकाळी काय होईल बरं? आपल्याला ते चित्र आणि ते पुतळे मिळून आपल्याला मारतील का? का? कारण ते चित्र आहेत आणि ते पुतळे आहेत, ते सजीव थोडीच आहेत, त्या जीवत नाही ना. मग ते पुतळे 100 असले आणि चित्र 100 असले तरी 200 मोजायला आहे, पण खऱ्यानं किती आहेत ते? खऱ्यानं काहीच नाही ना, ते तुम्हाला काय करणार आहेत? तसं हा संसार किती जरी असला तरी तुम्हाला काय बिघाड आहे याच्यामध्ये? काहीच बिघडलं नाही. कारण संसार खोटा असल्यामुळं तिकून हानी नाही, आणि तुम्ही एकटेच खरे असल्यामुळं इकून हानी नाही. म्हणजे दोन्हीकून नील रिपोर्ट आला का नाही? मग रोग सिद्ध झाला का? नाही झाला. म्हणून काय सांगितलेलं आहे इथं? क्षण एक मन स्थिर करुणी, पाहे वेद बोलिले पुराणी. सावध होई डोळे उघडूनी. कोणते डोळे? विवेकाचे डोळे उघडा. आता उघडी डोळे, जरी तुझा द्याप न कळे की मातेची आखोळे. दगडाला पोटाशी, आपण का दगड आहेत का? तुका विनवणी करीत असे. तुका बराय विनंती करायला लागले. कोणाला? तुम्हाला, आम्हाला. की तुम्ही तुमचे विवेकाचे डोळे उघडा आणि क्षणभर मन स्थिर करून विचार करा. तुम्ही कोण आहात? को हम? मी कोण आहे? आहे मी हा कोण? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग या 10 प्राणापैकी कोणता प्राण आहेत आपण? कोणताच प्राण नाही. सगळे प्राण आपण जाणतो. सगळ्या प्राणाला जाणून आपण प्राणाहून वेगळे आहोत, म्हणजे निष्क्रिय परमात्मा आहोत. म्हणून आणि या सप्त धातूला जाणून सुद्धा आपण सप्त धातूहून कसे आहोत? वेगळे आहोत. आणि हे आयुष्य कसं आहे? फार थोडं आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून इथं नामदेवराय सांगतात, अरे मना शोक करीसी किती. किती शोक करणार आहेस हे मन? हे तव वायाची धनसंपत्ती, ही धन आणि ही संपत्ती हे वायाच आहे. आयुष्य भविष्य नाही तुझी हाती. आपल्या आयुष्य आपल्या हातात आहे का? भविष्य आपल्या हातात आहे. आयुष्य नाही आणि भविष्य सुद्धा आपल्या हातात नाही. हे अवघे आणती जाय झने, हे आणती जाणारच आहे हे सगळं. एक अर्बुद 60 कोटी देखा, म्हणजे एक अर्बुद 60 कोटी एवढं आयुष्य. 30,10,000 लेखा, 30,10,000. आता हे कसं लिहावं? 7 शते 9 मास माप, 700 आणि परत 9 महिने एवढा जो कालावधी आहे. हे जे माप आहे, तया हिरण्य कश्यप काय झाले? त्या हिरण्य कश्यपाला एवढं आयुष्य होतं आणि त्याचं काय झालं? त्यानं देवाला विरोध केला, म्हणून त्याला उद्धार करावा लागला ना. 14 चौकड्या लंका नाथा, 99,000 राया दशरथा. म्हणजे 14 चौकड्या लंकेचं राज्य होतं आणि 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजाला होतं. तीही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलेच. मागं काहीच उरलं नाही, ते स्वर्गाला गेले. कोण? दशरथ राजा. मग 14 कल्प मार्कंडेय आपडे, 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीला होते. तय लोमहर्षाचा 1 रोम घडे. आता लोमहर्ष नावाचे ऋषी होते, ते तपश्चर्याला बसले होते. तर 14 कल्प झाल्यानंतर
एक शरीराचा केस लोम हर्षाचा पडायचा. म्हणजे किती आयुष पहा. बकत आलब्याचे ते निमिष मुळे त्यावेळेस बकत आलब्याच एक क्षण संपायचा. आणि गेले एवढे अरे मन अरे एवढं आयुष्य असून सुद्धा गेले नाही. मनाला शिकवाय लागलेत नामदेव राय. बकत आलब्याचे पुरे निमिष बकत आलब्याच एक क्षण संपला ना ते वटहंशाचे उपडे पिच्छ. त्यावेळेस वटहंशाचा एक पंख पडायचा. तयासी होता मृत्यू प्रवेश. आणि त्याला ज्यावेळेस मृत्यूमध्ये प्रवेश व्हायचा ना त्या वटहंसाचा ते एक श्वास भ्रुशुंडीचा. भ्रुशुंडी नावाचे जे ऋषी होते त्यावेळेस त्यांचा एक श्वास व्हायचा. मरणात पुरे भ्रुशुंडीचा. आता ज्यावेळेस भ्रुशुंडी ऋषीचं शरीर सुटायचं एक तव एक दिवस कुर्माचा. त्यावेळेस कुर्माचा एक दिवस व्हायचा. कुर्मा अवतार त्यांनी पृथ्वीला धारण केलेलं आहे. पाठीवर हे आपलं मंथन व्हायला लागलं समुद्र मंथन. त्यावेळेस तो पर्वत मेरू पर्वत कोणाच्या पाठीवर होता? कुर्माच्या पाठीवर होता. म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. त्यांनी त्यांचा एक दिवस नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. म्हणून नामदेवराय विनंती करतात की तुम्ही लवकरात लवकर काय करा विठ्ठलाचा पंथ म्हणजे तो रस्ता धरा. कारण हा जो रस्ता आहे ना हा डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा आहे. म्हणून नवा सप्त धातुर नवा पंचकोशा. हे या शरीरामध्ये पाच कोश आहेत. अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कोश म्हणजे आवरण झाकण. जसं त्या तलवारीला काय असते मॅन असते तर त्या मॅनेला काय म्हणायचं आवरण कोश म्हणायचं. जसं जातीनं पूछिये संत की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पडी रहने दो ज्ञान. कबीरदासजी सांगतात काय की तुम्ही तलवारीचं मोल करा मॅनीचं काय मोल करायला लागले. तुम्ही पात्र कसं आहे फाटलेलं आहे का काय ते नका पाहू. पात्रावर जे पदार्थ आहे ना त्याच्याकडं पहा. म्हणून पात्राकडं पाहत बसले. आता एके ठिकाणी त्यांना शिष्यांना खूप मोठं आमंत्रण होतं भोजनाचं पुढी होती. ते म्हणे चला आता गुरूंनी त्यांना घेऊन गेले. त्या माणसांना इतका सदन होता गृहस्थ त्याने एवढे पदार्थ बनवले की सगळे शिष्य खायला लागलेत. आता ते म्हणते एवढे पदार्थ आहे ताट फार मोठं आहे इकून सुरू करू का इकून सुरू करू इकून सुरू करू का इकून सुरू करू. ते ये विचार करण्यातच वेळ गेला आणि पहिली पंगत उठली. येताच बसून राहिलं. मग आता सगळे उठल्यावर याला बसणं बरोबर आहे का योग्य आहे का नाही. तसं आयुष्य जात आहे पहा. काळ झपत असे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीचा. श्रीहरीच्या ध्यानामध्ये राहा. कोण काय करायला याच्याकडं पाहू नका. म्हणून पंचकोश आहेत. आणि या पंचकोशामध्ये पहिला कोश अन्नमय कोश आहे. आणि हे शरीर अन्नावर राहिलेलं आहे कारण 9 महिने 9 दिवस या शरीराची रचना आईच्या गर्भामध्ये झालेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगो गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणाधातस. तिथं सगळं जे काही वेष्टन होतं ना ते मांस मळ मूत्र यांचं वेष्टन होतं. म्हणून ती बांधणीच कशाची आहे या मळमूत्राचा बांधा. त्याची बांधणी अशी गाठोड्या कपड्याच्या गाठोड्यात काय निघणार कपडेच निघणार आणि उकंड्यामध्ये काय निघणार आहे कचराच निघणार आहे ना. म्हणून तिथं सुगंधाचा अनुभव तर येणारच नाही पण विचारसुद्धा करता येत नाही. तसं दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. संसारामध्ये हे संसार म्हणजे काय व्याख्या केलेली आहे तुकोबारायांनी. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार म्हणजे दुःखाचा बांधलेला गठ्ठा म्हणजे काय आहे संसार. एक जण आपल्या प्रारब्धाला कदरलं त्यानं देवाकडं शिकायत केली कंप्लेन आली म्हणे देवा
ते म्हणे कोण आहे? एक भक्त आला गठुडे घेऊन. ते म्हणे हे सगळं माझं प्रारब्ध कर्म आहे आणि तुम्ही मला सगळ्यात लहान गठुडे द्या. ते म्हणे चला आपल्या ह्याच्यामध्ये गोदामावर. ते नेलं गोदामध्ये, गेलं ती कुलूप उघडलं, सगळे गठ्ठेच गठ्ठे एवढे मोठमोठाले. ते म्हणे हे काय? हे सगळ्या जीवाचे गठ्ठे आहेत प्रारब्ध कर्माचे, ह्याच्यातला जो लहान आहे ना ती पाहून घे. ती म्हणे हे तर मायापेक्षा मोठाले दिसायले. ते कदरलं पाहू पाहू. ते म्हणे माझं मलाच राहू द्या देवा. ते म्हणलं मी कुठं काही कंप्लेन केली, तूच घेऊन आला मला कंप्लेन. म्हणजे ज्याचं त्याचं कर्माचं गाठोड आहे ना, ते ज्याला त्यालाच भोगावं लागतं, हे दुसरं कोणी भोगू शकत नाही. म्हणून केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून असे किती झाले आणि किती गेले तरी सुद्धा, म्हणून मोल करो तरवार का पडी रहने दो ज्ञान. म्हणून हे शरीर कसं का असाना, वाकडं असू द्या काळं असू द्या, पण श्वास चालू आहे ना, म्हणजे आपल्यावर ईश्वराचं प्रेम आहे. महाराज घरातले कोणतेच व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाहीत, नका का करू देऊ, नका करू. आपले घरातले सदस्य, समाजातले, गावातले, गल्लीतले, बोळातले, पण ईश्वराचं आपल्यावर प्रेम आहे याचं प्रूफ काय? या शरीरामध्ये अखंड वाहणारा श्वास. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपल्यावर ईश्वराची कृपा आहे, ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे. कुणी आपल्यावर प्रेम करो का न करो, तो सर्वेश्वर परमात्मा त्या माझ्यावर अखंड प्रेम करायला लागला. याच्यामध्ये आपण आनंदित राहायला पाहिजे आणि आनंदानं या मानव देहात आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, प्रथम कर्तव्य काय आहे याची जरा जाणीव ठेवायला पाहिजे. म्हणून आचार्य सांगतात, नवा सप्त धातुर नवा पंचकोश, नवाक्पानि पादो न चोपस्थ पायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च

हे स्थूल शरीर अन्नमय कोश आहे. सुख दुःख अनुभव रूप जे भोगाचं स्थान आहे ते हे शरीर आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मग मनुष्य देहात आलेल्या जीवानं मी न मरणारा परमात्मा आहे असं लक्षात घेण्याचं जर मनात ठरवलं तर त्याला लक्षात येणार नाही का आपण प्रयत्न करत नाही. लक्षात येणार पण आपण प्रयत्न करत नाही. आणि प्रयत्न कुठं करतो? जिथं 100% अपयश आहे तिथं 100% प्रयत्न करतो, आणि जिथं 100% यश आहे तिथं आपले प्रयत्न कमी पडतात. म्हणून रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर सांगत असतात, महाराज सांगतात, आपण श्रवण संसाराचं करतो, मनन श्रवण वेदांताचं करतो, चिंतन मनन संसाराचं करतो, आणि म्हणून साक्षात्कार दुःखाचा होतो. म्हणून आचार्य सांगतात, न वाक पाणी पादव न चोपस्थ पायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या चरणाचं चिंतन आपण उद्या घेऊ. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर शाहीर साबळे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे. सद्गुरूंची लक्षण सांगितलेली आहेत. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. आता इथून पुन्हा सद्गुरूंची महत्वाची लक्षण समर्थ सांगताय. मुख्य सद्गुरूचं लक्षण कोणतं? आधी पाहिजे विमळ ज्ञान. विमळ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला झालेला आहे तो, आणि निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. आणि स्वरूप स्थितीच्या बद्दल ज्याचा निश्चय झालेला आहे, ज्यांनी ते अनुभवलेलं आहे, ज्या ठिकाणी जाऊन तो स्थित झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच समाधान प्राप्त झालेलं आहे. स्वरूप स्थितीचा निश्चय व्हायला पाहिजे, सहज त्याचा परिणाम समाधानात असतो. याखेरीस काय आहे? या ही वरी वैराग्य प्रबळ. सामान्य वैराग्य नाही, प्रबळ वैराग्य आहे. पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की बाहेरचं सार विश्व जे जे काही आकर्षित करत आहे, जे सगळ्या इंद्रियांना भुलवत आहे, त्याच्याविषयीची अंतरामध्ये अभिलाषा निर्माण होते आहे, हे सगळंच्या सगळं नष्ट होणार आहे असं पक्कं लक्षात असल्यामुळे शाश्वत जो आत्मा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष आहे, तिथंच जाऊन बसलेले आहेत. अशा तऱ्हेचं वैराग्य प्रबळ. नुसते कपडे बदलले म्हणजे वैराग्य नाही, नुसती राख अंगाला फासली अरण्यात जाऊन बसला म्हणूनही वैराग्य नाही. तिथं बसून जर तो पुन्हा आई गोष्टींचं चिंतन करत असेल ना, तर हिमालयात जाऊन बसला आणि तिथून पत्नीला पत्र मुलाबाळांना पत्र लिहित असेल आणि त्यांचं चिंतन तिथं बसून चाललेलं असेल, तर मग हिमालयात गेला कशाला, घरीच बसायचं. त्यामुळे वैराग्य हे जे आहे ही आंतरस्थिती आहे, बाहेरच्या पोशाखावर अवलंबून नाहीये. त्यामुळे अशा तऱ्हेची आंतरस्थिती प्रबळ झाली पाहिजे. वैराग्य प्रबळ आणि वृत्ती उदास केवळ. वृत्ती पूर्णपणे सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे. डोळ्यांनी पाहतोय आणि पाहत नाही, कानाने ऐकतोय आणि ऐकत नाही, लोकांमध्ये बसलेला आहे परंतु त्यांच्यात नाहीये. देहीच असो नि विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. त्याला तो आनंद कळलेला आहे, प्राप्त झालेला आहे, अनुभव आलेला आहे. मग असा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे तो खाली कसा येईल? परंतु ज्यांनी हा अनुभव मिळालेला नाहीये तोपर्यंत त्याला या बाहेरच्या विषयाचं आकर्षण असतं आणि म्हणून त्याचं पतन संभवतं. वृत्ती उदास केवळ आणि विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी. आचार विचार अत्यंत निर्मळ असतात. स्वधर्म विषयी, स्वधर्म ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं हा एक स्वधर्माचा अर्थ आहे. आणि सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. अखंड स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. काहीच मिळवायचं नसल्यामुळे, यत्किंचितही स्वार्थ नाही, देह बुद्धी नसल्यामुळे आचार विचारात अत्यंत शुद्ध निर्मळ पवित्र झालेलं आहे असं हे चालू आहे. आणि याखेरीज हे सगळे गुण आहेत. आणि याईवरी अध्यात्म श्रवण. आता मला बोध झालेला आहे, आता श्रवणाची काय गरज असं म्हणत नाही. ते श्रवण करत असतात, ह्याचा अर्थ ते दुसऱ्याकडून श्रवण करतील किंवा ते जे बोलत असतात ते बोलत असतानाच त्याचं श्रवण त्यांनाही घडत असतं. त्याची जी निरूपणं असतात ती दुसऱ्याला बोध देणारी असतात, त्याचबरोबर त्यांच्यासाठी दृष्टीनं जर पाहिलं तर ती स्वांत सुखाही असतात. जो काही आनंद त्यांना प्राप्त झालेला असतो त्या आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्यासाठी म्हणूनही ते निरूपण करत असतात की ज्याचा लाभ स्वतःलाही होतो दुसऱ्यालाही होतो. कारण अशी जी मंडळी असतात ती दुसरं बोलणार काय? अध्यात्म परमार्थ आत्मज्ञान त्याची साधना ह्या खेरीज बाकीच्या गोष्टी बोलण्यासारख्या जगात काही आहेत असंच त्यांना वाटत नाही. कारण ज्या सगळ्या शास्त्रांचा पाया असं जे अध्यात्म शास्त्र ज्यांना अवगत झालेलं आहे त्यांना बाकीच्या सगळ्या विश्वाचं मोजमाप असत. ज्या काही विश्वात घडणाऱ्या घटना असतील ती ईश्वराची लीला आहे असं त्यांना मान्य झालेलं असतं. त्यामुळे सगळ्या लहान मोठ्या चांगल्या वाईट घटनांकडे ते परमेश्वराची लीला म्हणून पाहत असतात. इतरांना दुःख झालेलं त्यांना दुःख होत नाही असं नाही, त्यांचाही जीव कळवळतो, पण त्यांना एवढंच म्हणायचं असतं की काय करावं ह्या जीवांना, हे अज्ञानी जीव तळमळत आहेत, हे जर ज्ञान प्राप्त करून घेतील तर देहाच्या पातळीवर जी दुःख होत आहेत ती दुःख नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल. म्हणून ते बोध देण्यासाठी तळमळ त्यांची असते. पण काही संत मंडळी अशी असतात की लोकांना किती सांगूनही पटत नाही, त्यामुळे ते शेवटी एकांतात जाऊन राहतात.
पण लोकांच्यात राहून त्यांना बोध करणं हेच खरं सांगायचं म्हणजे समाजाच्या हिताचं आहे, असं काही संतांनी केलं तसं समर्थांनी केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात याईवरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. अखंड जर ते काही बोलत असतील तर परमार्थाविषयीच तरी बोलतात, नाहीतर मौनात राहतात. एक तर नामात राहतील, एक तर ध्यान करतील, एक तर या ग्रंथांचं वाचन करतील, नाहीतर ह्याला आवश्यक अशाच गोष्टी बोलतील. जसं क्लिष्ट वृत्ती नाक्लिष्ट वृत्ती म्हटलेलं आहे तसं ह्याविषयीचं विचार बोलणं या अक्लिष्ट वृत्ती आहेत. ऐकणाऱ्यालाही त्या परमार्थाच्या मार्गावर नेणार असतात, त्याच्यातच ते बोलतात. संसारिक गोष्टी बाहेरचं राजकारण समाजकारण जर आलं तर ते त्यांना अतिशय उभं आणणारं असतं. ते क्षणभर त्याच्यात बोलल्यासारखं दाखवतील परंतु त्याच्यामध्ये ते रस घेत नाहीत. कारण सत्य काय आहे, त्या सगळ्या विश्वाच्या मुळाशी असलेलं सत्य काय आहे हे त्यांना ज्ञात झालेलं असतं. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत आहेत हे समजून ते त्याला गौणत्वानी घेतात. जेथे सारा सार विचार तेथे होय जगोद्धार. जगाचा उद्धार जर व्हायचा असेल तर सार काय आणि असार काय ह्याचा विचार जिथं होतो तिथं जगोद्धार होतो. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. तिथं जाण्यासाठी काय करायला पाहिजे असेल तर नवविधा भक्ती जी सांगितली आहे त्याच्या आधाराने जर तो साधना करेल तर तो त्या मुख्य मुकामावर पोहोचेल. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन. म्हणून जे सद्गुरु नवविधा भजन करायला सांगतात हे जे साधन आहे नवविधा भजन या साधनाची प्रतिष्ठा ह्याचा अर्थ ते करायला पाहिजे याचा आवर्जून सांगतात. सद्गुरु आहे आणि भक्तीच करायला सांगत नाही असं होत नाही. काही सद्गुरु सांगतात त्याच्याप्रमाणे साधना कशाला करायला पाहिजे आपण तेच आहोत असं म्हणून एकदम ज्ञानाच्या ठिकाणी बोट दाखवतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, अज्ञानी जीव असतात त्यांना ते ज्ञानही होत नाही आणि साधनही होत नाहीत आणि त्यामुळे ते आहे त्या ठिकाणीच राहतात असा पुष्कळ वेळा धोका संभवतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीला एकदम ज्ञानाकडे बोट न दाखवता ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधना काय करायला पाहिजे हे जी मंडळी सांगतात हे सद्गुरू आपल्याला उपयोगी आहे. नुसते एकदम बोट दाखवणारे उपयोगी नाही. म्हणून जेथे नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. सद्गुरूंनी हे लक्षात सद्गुरूंचं लक्षण श्रोत्यांनी समजून घ्यावं. आणखीन काय सांगितलं, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान. त्यांच्या अंतरामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान असतं, तिथं काही गोंधळ नसतो. बाह्य निष्ठेचे भजन. अंतरामध्ये ज्ञान आहे आणि बाहेर निष्ठेने भजन चालू आहे आणि भजन ह्याचा अर्थ समरस होणं. जे जे काही ते कर्म करत असतात जे जे काही साधनेच्या अंगाने घडत असतं त्या प्रत्येकाच्या आधारे ते त्या भगवंताशीच एकरूप होत असतात. त्यामुळे अत्यंत निष्ठेनं ईश्वर निष्ठेनं गुरु निष्ठेनं त्यांचं भजन चाललेलं असतं. अखंड सोहम बोधात असतात, सोहम भजन सुरू असतं. तोच मी आहे बोधात असल्यामुळे तो देखे ते दर्शन, तो जे काय पाहत असतो ते दर्शनच असतं. तो बोले ते स्तवन, अदोया मज गमन तो चाले तेची. तो करी तेथुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा. तो असे ती कपी ध्वजा समाधी माझी असं म्हटलेलं आहे. तो जे जे काही करत असतो ते सर्व कर्म भक्ती सगळ्याच्या सगळं भगवंताच्या ठिकाणी एकरूपच होत असतं. त्याचं कारण हा त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे बाह्य निष्ठेचे भजन चाललेलं आहे. तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. अशा ठिकाणी भक्त मंडळी जी आहे त्यांना विश्राम मिळतो. सद्गुरूंच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण असलेली मंडळी जर आली तर फार काळ टिकत नाही. तर त्या ठिकाणी त्यांच्या वृत्तीला पोषण होईल अशा तऱ्हेचं वातावरण किंवा विचार तिथं मिळत नाहीत. तर सत्वगुणी मंडळी जर असतील तरच ती त्या सत्वगुणी त्याचं वर्धिष्णू होण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात. त्यांच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळतो. तसं जर नसेल तर सद्गुरूंच्या ठिकाणी राहून सुद्धा तिथं त्यांना करमत नाही, त्यांना बाहेरच्याच गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणून अनेक शिष्य मंडळी घी शक्कर लड्डूसाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात. त्यांच्यावर मानाने मिळवता येतं, मोठेपणा मिळवता येतो म्हणून राहतात. सद्गुरूंना ते कळत नाही असं नाही, परंतु जाण जाणवणी धारावे जवळी दुरी असं म्हणून सद्गुरु त्यातली जी काही व्यक्ती सच्शिष्य म्हणून असतील त्यांना निवडतात आणि त्यांच्यावर संस्कार करून त्यांना घडवतात. आणि अशा सद्गुरूंना एखादा शिष्य देखील मिळणं मुश्किल असतं, क्वचित एखादा शिष्य त्यांना मिळत असतो. असं त्याची पारख करून
सद्गुरू शिष्यामधलं नातं असतं. तर हे आपण सद्गुरू आणखीन काय काय करतात ते आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बुधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं

0: भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा क्यू आर कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण 17:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: रामांचा जन्म, रामांचा अवतार झालेला आहे. भगवान रामचंद्र जन्माला आलेले आहे. अयोध्येमध्ये मोठा आनंद आनंद चालले. विश्वामित्र महर्षी आलेले आहेत आणि राम लक्ष्मणा घेऊन निघालेले. दशरथाला म्हणतात, दशरथा तुझे दोन पुत्र दे बाबा. का? माझ्यावर राक्षस फार त्रास देत आहेत. खरं म्हणजे विश्वामित्र महर्षी मोठे तपस्सामर संपन्न होते. शाप देऊन नष्ट करू शकत होते. पण आता ते ब्रह्मर्षी होते. पूर्व होते विश्वामित्र, पण आता कसे होते ते? आता ब्रह्मर्षी होते. त्यांची कथा येणार आहे पुढे, ऋषिकांची कथा पुढे, हे चरित्र सगळे येणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आता मात्र शांती होती. शांती होती म्हणून ब्रह्मर्षी. पूर्व होते राजर्षी, तपश्चर्या मोठी केली, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. दुसरी इंद्रपद दुसरं उत्पन्न करतो असं प्रतिसृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यांनी. हा इंद्र मला नको म्हणले, इतकं सामर्थ्यांचं. हे नारळ आहे ना, नारळ हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे. हा नारळ माझ्या सृष्टीत आहे म्हणाले. पूर्वी नुसती हरणं होती आणि गाय होत्या. त्या विश्वामित्र महर्षीने म्हशी उत्पन्न केल्या. विश्वामित्र महर्षीने त्या शेळ्या मेंढ्या उत्पन्न केल्या. हे आमची सृष्टी आहे म्हणाले. ब्रह्मदेवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे, माझी सृष्टी निराळी आहे, माझा इंद्र निराळा, तुमचं मला काही नको. हे सगळं म्हटल्यावर ते सगळे देव सरड आलेले आहेत. भगवान विष्णू मध्यस्थ पडलेले आहेत. बाबा तू एवढी उत्पन्न केलीस की आमची सृष्टी मान्य करतो, आता इथून पुढे काही करू नकोस असं म्हणून. मग शेवटी श्रीफळाला मोठी मान्यता, श्रीफळाशिवाय पूजा होत नाही कुठे. त्या लक्ष्मीचं फळ प्रसिद्ध केले त्यांनी असं म्हणून ते विश्वामित्र महर्षीने शांत केलेले. इतकं सामर्थ्यांचं. तेव्हा राजा दशरथ म्हणतो, मुलं लहान आहेत, राक्षसाला कसे मारतील? राक्षस कसे मारतील? मी येतो. नाही नाही म्हणले, तुझी मुलंच मला पाहिजे. तो वसिष्ठ वर्ष मध्ये पडलेले आहेत आणि सांगितलं, बाबा विश्वामित्र मागतायत ना, धुवून टाक म्हणले. तुझी दोन्ही मुलं सुरक्षित आहेत, काही काळजी करू नकोस. मी त्यांना ओळखतो म्हणते, त्यांची तपस्सामर्थ्य काय मला माहिती आहे. त्याला देऊन टाक. पुढे त्यांना घेऊन आलेले आहे. वाट्यामध्ये त्राटिकेचा वध केलेला आहे. पुढे निघालेले आहेत. पुढे मारीचंद स्वभावामध्ये आलेले आहेत. यज्ञाजवळ विघ्न करण्याकरता आलेले आहेत. रामाने एकच बाण सोडलेलं आहे आणि त्या स्वभावाला मारून टाकलं आणि त्या बाणाचा पिसारा मारीचंद लागला आणि मारीचंद राक्षस उंच उडून लांब पडला, रामेश्वरला जाऊन पडला. इथून जो उडाला, उत्तर भारतात जो उडाला, तो रामेश्वरात जाऊन पडला. थरथर कापायला लागला तो आणि त्याचा गर्व निघून गेलेला आहे आणि संन्यास घेऊन भगवान शंकराची उपासना करत त्या ठिकाणी बसलेले. पुढे त्यांच्या कानावर बातमी आली की दशरथ राजाने, जनक राजाने स्वयंवर आरंभ केलेला आहे आणि स्वयंवराकरता म्हणून त्या ठिकाणी गेलेले. पुढे रामचंद्र प्रभूंनी ते धनुष्य उचललेलं आहे, वाकवलेलं आहे आणि बाण लावायच्या वेळी ते मोडून गेलं. कडकडाट झाला, धनुष्य मोडलेला आहे आणि राम आणि सीता यांचा विवाह झाला आहे. पुढचा कथाभाग माहिती आहे. पुढे कैकेयीने वरदान मागितलेलं आहे आणि भगवान रामचंद्र कुठे आलेले आहे? आपण महाराष्ट्राचे लोक मोठे भाग्यवान, कारण साक्षात राम आणि सीता 13.5 वर्षपर्यंत नाशिक क्षेत्रातून राहिले. एवढा रामांचा एके ठिकाणी वास कुठे घडलेले? महिना 2 महिने काय तिथून यायला वेळ लागला असे जवळच, पण 13-13.5 वर्ष नाशिकला राहिलेले आहेत, पंचवटीत राहिलेले आहेत. पुढचे शेवटचे 6 महिन्याला चाललेले आहे. त्यावेळेला रावण त्या ठिकाणी आलेला आहे. रामायण मोठं दिव्य आहे. रामचरित्र जे आहे, इतकं चरित्र दिव्य आहे की असं चरित्र कधी घडलेलंच नाही आहे. रामाने सगळ्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे. पशु, पाषाण, पक्षी, गिधाडं, अस्वल, माकडं सगळ्यांच्यावर रामांचा अनुग्रह. रामचरित्रातले, रामायणातले दगडसुद्धा श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. अहिल्येने दगडामध्ये उपासना केली आहे. दगडाच्या देहात श्रीराम जय राम जय जय राम म्हणते आणि त्याच्यावर रामांचा अनुग्रह आहे. दिव्य रामचरित्र. माकडांच्यावर अनुग्रह आहे. रामायणकारांची माकडं ही मोठी ब्रह्मज्ञानी होती. आपण मारुतीचं नाव आजही घेतो. कशा करता घेतलो? ज्ञान मिळवले. उपाधी कोणचे प्रश्न नाही आहे. ज्ञान प्रकट झाले याला महत्व आहे. म्हणून रामायण मोठं दिव्य आहे. रामप्रभू येऊन राहिलेले आहे. पुढे रावण त्या ठिकाणी आलेला आहे. हा मारीच राक्षस आला आहे. मारीचा सुद्धा वृत्तांत त्या ठिकाणी आले बरं का. हा मारीच कोण आता पूर्वजन्मीचा? वैकुंठ आहे. जय विजय जे जग होते की ज्यांना सनकसनंदाने शाप दिला होता की ज्याच्यामुळे ते हिरण्यकश्यप हिरण्याक झाले, नंतर रावण कुंभकर्ण झाले वगैरे कथा बा माहिती आहे, तर त्यांच्या हाताखालचा नोकर होता हा मारीच राक्षस. म्हणजे हा जो मारीच होता त्या जयविजयाच्या हाताखालचा किंकर म्हणून नावाचा होता नोकर त्यांचा. तर त्याने पण त्या अनुमोदन दिल्यामुळे त्यालाही शाप दिला होता आणि तो मारीच्या रूपाने ह्या ठिकाणी आला होता आणि पण रामाच्या बाणाने मुक्ती मिळाल्यानंतर तो जाणार आहे स्वर्गाला. तर तो मारीच त्या ठिकाणी आलेला आहे, हरणातून घेऊन आलेला आहे आणि त्याला रामाने मुक्ती दिली. हा लक्ष्मण हा सीता म्हणून म्हणत तो पडलेला आहे आणि रावण आलेला आहे आणि सीतेला घेऊन चालले जात असताना हे कुणी बघितलं? हे जटायूने बघितलं. जटायूमध्ये आलेला आहे आणि काय म्हणतो त्याला, बाबा रे मी जिवंत असताना तू घेऊन जाऊ शकत नाहीस, मी जोपर्यंत माझ्या प्राण आहेत तोपर्यंत तू हिला हरण करू शकत नाही. भारतवर्षातल्या स्त्रियांचं चारित्र्याचं रक्षण करण्याकरता म्हणून या गिधाडांनी भारतवर्षातल्या गिधाडांनी युद्ध केलेलं आहे. रामाच्या मदतीला कुणी देव गेले नाहीत, कुणी मानव पण गेले नाहीत. कोण गेले भाऊ? रामाच्या मदतीला त्या भारतवर्षातली माकड गेलेले आहेत आणि त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, त्यांनी आपले प्राण दिलेले आहेत. अशा प्रकारचा दिव्य इतिहास ह्या भारतवर्षात घडलेला आहे. म्हणून रामायण अत्यंत दिव्य आहे, रामचरित्र अत्यंत दिव्य आहे, अत्यंत प्रेरक आहे. फक्त विचार करायची दिशा मात्र अशा प्रकारची पाहिजे. तो म्हणतोय जटायू म्हणतोय, गवार्थे ब्राह्मणार्थे च स्त्रीवित्त हरणे तथा प्राणावस्थेचे ती युद्ध तसे लोक असताना बाबा तुझे युद्ध करताना जरी मी खाली पडलो तरी माझा शाश्वत लोक ठेवलेला आहे. कारण का? स्त्रियांच्या चारित्र्याचं रक्षण करण्याकरता माझा देह पडणार आहे, पण मला काहीच होणार नाही आहे. उलट तुला मात्र पाप जाणार आहे आणि युद्धात पराजय झाला तर तुझी मात्र आजोबाजू ठरलेली आहे. म्हणून दोघांनी घोर युद्ध केलं. युद्धामध्ये जटायू त्याचा पराभव केला आहे, त्याचं विमान तोडून टाकलं, रावणाला खाली पाडलेले, सीतेला मुक्त करून टाकलं, सीता मोकळी झाली. तेव्हा जटायू म्हणतो, तो रावण म्हणतो, हे काय मध्ये विघ्न झालं? म्हटले एवढा माझ्या रक्षाचा बळी दिला आणि मी घेऊन चाललो आणि हे जटायूचं काय विघ्न मध्ये आले, ह्याला जिंकायचं कसं? म्हणून त्यांनी सांग रामा शप सांगतो, खरं सांग तुझे प्राण कशामध्ये? जटायू विचार रामाचा भक्त, तो म्हणतो माझे प्राण माझ्या पंखामध्ये. रामा तुझे प्राण कसे सांग म्हटलं, आपण शेवटचे युद्ध करू होता. तेव्हा त्याने सांगितलं माझे प्राण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. खोटं सांगून दिलं त्याने. त्याबरोबर जटायू आकाश उंच उडालेला आहे, रावणाचा अंगठा फोडून त्याला मारून टाकू म्हणून अंगठा फोडण्याकरता खाली आलेला आहे. रावणाचा अंगठा तोचे धरलेला आहे, फोडून टाकला पण त्याला काहीच झालं नाही. पण त्याच वेळेला दोन्ही पंख हातामध्ये आलेले आहेत, पंख उघडून टाकले, खाली फेकून दिलं त्याला आणि जटायूला पाडलेला आहे आणि रावण घेऊन गेला. इकडे रामप्रभू शोध घेत घेत त्या ठिकाणी आलेले आणि बघतो तो रक्त फळफळ वाहत आहे आणि जटायू समोर पडलेले. हे बघितल्याबरोबर रामप्रभू धावलेले आहेत. जटायू म्हणतात, काय रे जटायू, हे काय तुझी अवस्था आली? कोण आलं? काय झालं? तेव्हा सांगितलं, बाबा असा राक्षस आला होता, तो म्हणे घेऊन गेला त्यांनी, त्याला बोलायची शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं. रामप्रभूंनी त्याची मान आपल्या मांडीवरती घेतलेली आहे. रामान जितकं धावलं कोण आहे? सगळीकडे समभाव आहे, हा पक्षी आहे, गिधाड आहे, कोणतं सोडलं नाही त्यांनी, मांडीवरती घेतलेलं आपल्या. आणि म्हणतात काय, बाबा रे मी साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणे, तुझे पंख मी तुला पुन्हा लावून देतो. चल म्हणले, आपण कोण रावण आहे शोध घेऊ, चल म्हणले, मला मदत कर आणि आपण त्याला मारून टाकू. सर तो जटायू क्षीणपणे हसायला लागलेला आहे. तो म्हणतो, महाराज त्रैलोक्य उत्पन्न करायचं तुमचं सामर्थ्य म्हणले, तो मला पंख लावलायत विशेष काय म्हणले तुम्ही, आणि माझी कशा तुम्हाला मदत पाहिजे म्हणले? तुम्ही रावणाचे एकटे मारू शकता म्हणले, असं काही रावण तुम्ही मारलेत पूर्वी म्हणले, तेव्हा माझ्या मदतीने मारू वगैरे, हे तुम्ही मानवते धारण केलंय म्हणून तुम्ही नाटकेपणे बोलता म्हटले माझ्या मदत कर म्हणून. तुम्हाला कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही आहे, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात, तेव्हा माझ्या पक्षाची तुम्हाला काय आवश्यकता? म्हणले रामा तुम्ही कदाचित मला जिवंती कराल, मला पंख लावा, सगळी गोष्ट खरी आहे म्हणले, पण असं मरण मला पुन्हा येणार नाही आहे. राम कार्यात माझा देह पडलेला आहे, स्त्रियांच्या शिराचं रक्षण करत असताना माझा देह पडलेला आहे आणि काय पाहिजे म्हटले? त्यातून पुन्हा अंतकाळी तुम्ही माझ्यासोबत उभे आहात, मला मांडून घेतलेला आहे, मुखात राम आहे, डोळ्यासमोर राम आहे, हृदयात राम आहे, रामकार्यात देह पडलेला आहे, असा मृत्यू पुन्हा येणार नाही आहे. म्हणून रामा आता देह लोभात मला पाडू नका तुम्ही. अहम ममत्वाद व्यपहाय सर्वम श्रीराज योगे स्थिर मानसानाम. सगळं देहाचं अहंत आणि ममत्व सगळं निघून गेलेलं आहे. ज्या ठिकाणी देहाचं अहंत ममत्व जातो त्या ठिकाणी श्रीराज म्हणजे भगवान प्रगटता, तो मोठा राजयोगी आहे. मोठा योगातला योग कोणता? हा योग आहे. देहाचं अहंकार आणि ममत्व निघून गेलं पाहिजे, विकार वासना निघून गेलं पाहिजे. त्या गिधाड असून सुद्धा रामाचा अनुग्रह असा असा की त्याचा देहलोप निघून गेलेलं आहे. त्याला असं वाटलं नाही बरं होतं, बरं पंख पुन्हा भेट आहेत, पुन्हा उपभोग घेऊ, काही नाही आहे, निर्वासन चित्त आलेलं आहे. आणि राम राम राम म्हणत त्यांनी आपले प्राण सोडले. पुढे रामप्रभूंनी त्याचा अवरोधी क्रियाक्रम सगळं केलेलं आहे. मनुष्याचा करतो अशा प्रकारे केलेला आहे. इंधन आणलेलं आहे, त्याला अग्नी देऊन त्याला मुक्ती दिलेली आहे. तिथून पुढे रामप्रभू पुढे निघाले. पुढचा कथा फारच विलक्षण आहे. आणि सीतेचं विरह सहन होईना, हे सीते म्हणायचं, गडाबडाला ओळायचं. बाबरीत झाड आहे, बोरात झाड आहे, अंगावर काटे मोडत माहिती आहे, जाऊन हे सीते घट्ट आलिंगन द्यायचं. अंगात काटे ओरबाट आहे, रक्त येत आहे, लक्ष्मणचे धावत धावत येतोय, अंगातला एक एक काटा काढतोय, रक्त पुसतोय. पुन्हा आहे दगडावर दगडाला मिठी मारायची, चिखळा जाऊन ओळायचं, हे सीते कुठं आहे, सीते सीते म्हणायचं. आणि अशा रीतीने क्रिया चालली त्यांच्या, शोक करायचा. हिमालय पर्वतावरती सती बसली होती, ती शिवाला म्हणती, अहो म्हटले हात का म्हणले तुमचं राम म्हणले, त्याचं तुम्ही रोज नाव घेता, तो हात राम का, की ज्याची पत्नी अजून मेलेली नाही आहे असं असणार सुद्धा इतका शोक म्हणे. अरे माणसं तरी बरी म्हणजे एवढा शोक करत नाहीत, इतका शोक करतोय. काटे झाडा आलिंगन देतोय, बाबरी झाड आलिंगन देतोय, बोराजी काटे अंगात घुसत आहेत, करवंदी झाड आलिंगन देतोय, हा कसला राम म्हणले, चिखला दोळतोय सीत सीत म्हणून हा कसला राम. तर भगवान शिव म्हणतात, बाई राम असतं तर तुला कायच नाही म्हणले. राम काय आहेत ते राम झाल्याशिवाय कळणार नाही, आत्माराम झाल्याशिवाय कळणार नाही म्हणले. त्या जडालो कळलं म्हणजे राम काय ते, पण तुला कळलं नाही म्हटलं अजून. ते म्हणले मी परीक्षा बघते. म्हणून हुबेहूब दुसरी सीतेचं रूप घेतलेलं आहे. आणि ह्या दंडकारण्यात सीता प्रकट झाली. तिला बघितल्याबरोबर लक्ष्मणला वाटलं फार बरं झालं, सीता आली सीता आली म्हणून ओरडा लागला. तो म्हणतो रामा ते बघा आमची भाभी आली, म्हटलं बघा वहिनी साहेब आले तिकडे बघा म्हणतो. सीता माझ्या समोर उभे आहेत. रामप्रभू दुसरीकडे तोंड करतायत, तिकडून गेल्यावर हिकडे तोंड करतायत. हे बघितल्यावर सीता पुढे आलेली आहे. आर्यपुत्र म्हणजे मला ओळखलं नाही का या म्हणून पुढे हातून आलिंगन द्यायला गेलेले. ते बघितल्याबरोबर आता सीता आलिंगन द्या म्हणून रामप्रभू गेलेले आहेत. आणि जाऊन दोन्ही पाय घट्ट धरले त्यांनी. रामप्रभू वंदन केलेलं आहे आणि म्हणतायत मातोश्री शिवाला सोडून ह्या ठिकाणी का तुम्ही आला. भगवान शिव तुमची वाट बघतायत, त्याला सोडून तुम्ही ह्या ठिकाणी का आला. ते ऐकल्याबरोबर ती म्हणते म्हणे मला ओळखलं कसं काय तुम्ही असं. तुम्ही तर एवढं शोकमग्न झाला होता की सीता म्हणून तुम्ही एखाद्या वृक्षाला आलिंगन देत आहे, अंगात बाबरीचे काटे घुसत आहेत, आणि सीता सीता म्हणून तिला आलिंगन देत आहे, आणि मी साक्षात सीतेचे रूप घेऊन असता मला कसं काय तुम्ही ओळखलं असं. हे काय प्रकारे मला ज्ञानोपदेश करा म्हणून पार्वती शरणारी. त्यामुळं भगवंताने तिला ध्यान ज्ञानोपदेश दिला आहे. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ते म्हणतो रामप्रभू वसिष्ठ म्हणतात म्हणे मी पूर्वी वसिष्ठांच्या आश्रमात मी वेदपाळ शिकत होतो. आणि शिकत असताना 12 वर्ष त्या ठिकाणी काढली. तर वसिष्ठाने आम्हाला उपदेश केला, ज्ञान वैराग्याचा उपदेश केला. तो मला मोठं वैराग्य आलं, सगळं ऐकलं गोष्टी सगळ्या कर्दंबर्षी चरित्र सगळं ऐकलं आणि मला खरोखर वैराग्य आलं. आणि मी म्हटलं वसिष्ठांना वसिष्ठ महर्षी मला परवानगी द्या म्हणले, आता मी संन्यास घेऊन जातो, भगीवस्त हरण घेतो, गंगेश तीरा जाऊन संन्यास घेतो मी, म्हणून मी निघालो म्हणले. तर वसिष्ठ महर्षी म्हणाले रामा तुला काही ज्ञान झालं नाही म्हटले. म्हणजे असं कसं काय तुम्ही ज्ञान सांगितलं, उपासना केलं, वैराग्य केलं, तुम्ही सांगितलं, आता माझ्या चित्र वैराग्य बसलेलं आहे. वसिष्ठ महर्षी वैराग्याचं नाव संन्यास घेणं म्हणजे वैराग्य नाही म्हणाले. वसिष्ठ महर्षीने एक श्लोक सांगितलेला आहे योग वासिष्ठामध्ये. तो श्लोक असा आहे अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जरा अंतस्त्यागी बहिसंगी भूतवा विचर राघव. हे राघवा जीवनात वागायला कसं पाहिजे म्हणले. अंतरेको बहिर्नाना आतमध्ये पक्क माहीत पाहिजे आपण एकटे आहोत. आत्मस्वरूप एकच आहे, ब्रह्म एकच आहे, तेच आपलं स्वरूप आहे. आणि आपण एकटे आहोत हे समजलं, पहिल्यांदा समजलं पाहिजे. बाहेर कोणी नाही आहे, अंतर एक हा. बहिर्नाना बाहेर जगात मात्र अनेक उपाय आहेत. कुणाचतरी मित्र असतो, कुणाचतरी मैत्रीण असतो, आपण कुणाचा जाऊबे असतो, कुणाची सासू असतो, कुणाची तरी पत्नी असतो, अनेक नाती असतात. काका आहेत, मामा आहेत, सगळे नाती बाहेर मारले असतात. मामा जवळ आपण काय करतो त्याच्यामध्ये, तिचं बहिणीचं मुलगा होतो आणि आपण लगेच मामा होतो. अरे मामाचं काय संबंध काय, पण आपण लगेच म्हणतो मामा झालो मी, काका झालो, आजी झालो, मोठा आनंदच वाट झाला. मी आजी झालो, मी आता पंजी झालो, अंगावर सोन्याचे फुलं उधळा. म्हणून ते काय म्हणतात अंतरेको, आतमध्ये एकटं पाहिजे, बाहेरचे उपाधी नाना आहेत. जसे उपाधी असेल तसं बाहेरच्या उपाधीने बाहेर बघायचं आहे. पण आतमध्ये मात्र बोध पाहिजे की आपण एकटे आहोत, आपण एकटे आलेलो आहोत, एकटेच आहोत आणि एकटेच जाणार आहोत. आपल्यावर कुणी येणार नाही आहे, हे सगळी मधली माया आहे हे समजून बाहेरची उपाधी जशी असेल तसं वागायचं आहे. अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा. ज्ञान कसं आहे हे आतमध्ये आपल्याला पाहिजे ज्ञान. आपल्याकडे स्वात्मानंद आपल्याकरता आहे, लोकांना सांगण्याकरता नाही. मला इतकं ज्ञान झाले, मला तितकं ज्ञान झाले, मी इतकी तपश्चर्या केले, मी पुरुषन केले, मी इतकी कथा ऐकले, काही लोकांना सांगायला नको. आपल्या आपल्या कथा आपण करायचं आहे. ह्या ठिकाणी स्वार्थ आहे. आपण सांगतो का माझी लक्ष्मी आकडे इतके पैसे कोण सांगतो का, कुणाला सांगत नाही. अगदी बायको असं सांगत, तिच्यापुढे लपून ठेवलं थोडा पैसा, थोडा पैसा लपून बाजून ठेवलो असतो किंवा ते उपयोग येईल म्हणून. तसं बोध आतमध्ये पाहिजे आपल्याला की आपण एकट्या हो, बहिर जड हा, बाहेर मात्र जड मूळ वध आचार्य, मूर्खासारखं वागलं पाहिजे, सामान्य लोक वागतात तसं सांगायला सामान्य लागलं पाहिजे. अंतर्बोधो बहिर्जडा अंतस्त्यागी बहिस्संगी, जो काही त्याग करायचा आहे तो आतून करायचा बाबा, बाहेर काय त्याग करायचं नाही, बाहेर संन्यास घ्यायचं नाही आहे, संन्यास आतमध्ये घ्यायचा आहे. आतून काम क्रो लो मोह ममत्व अहंत जे काय आहे हे सगळं आत सोडायचं आहे, बाहेर मात्र जसं ईश्वराने ठेवलं तसं राहायचंय. कुरकुर न करताना जसं देवाने प्रारब्ध दिलेलं आहे तसंच जीवन काढायचं आहे, कारण ती ईश्वराची इच्छा आहे, आपल्या इच्छेने होत नाही काही. म्हणून बाहेर जसं देवाने ठेवलंय तसं राहायचं आहे, आतमध्ये मात्र असंग व्हायचं आहे, अंतस्त्यागी आणि बहिस्संगी, बाहेर मात्र सगळा सोडायचं आहे. म्हणून मातोश्री पत्नीवर कसं प्रेम करावं हे जगात दाखवलं पाहिजे म्हणून मी सगळं करतो म्हणले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हे जे काही ह्या ठिकाणी बसलेले आहेत हे पूर्वी महा तपश्चर्य केलेले आहेत, रामाचा अंगसंग घडावं म्हणून हे ऋषी ह्या ठिकाणी अरण्यात वृक्षरूपाने आलेले आहेत, त्यांना मुक्ती दिली पाहिजे म्हणून मी त्यांना आलिंगन देतोय. पण दिव्य दृष्टी दिली, दृष्टी दिल्याबरोबर सगळे ऋषी म्हणून तपस्वी भक्त तिला दिसायला लागले, जे वृक्ष होते ते तपस्वी लोक दिसायला लागले. हे रामाचं ज्ञान ऐकल्याबरोबर पार्वतीला सगळीकडे रामरूप दिसायला लागलेलं आहे, एकदम समाधी लागली. समाधी लागल्यावर रामचंद्र म्हणतायत, मा मातोश्री तुम्ही आता ह्या ठिकाणी आलात, ह्या ठिकाणी असेच थांबा म्हणले, इथून जाऊ नका दंडकारण्य, तू म्हणून तुझा भवानी स्थापना केली रामचंद्राने या ठिकाणी, जगाचं कल्याण करण्याकरता उद्धार करण्याकरता या ठिकाणी थांबा म्हणून तिथं मूर्ती स्थापन केली आणि रामप्रभू पुढे निघून गेले. पुढे ऋषभ पूर्वतापाशी आलेले, त्या ठिकाणी शबरी तपश्चर्या करत बसली होती. शबरी कोण होती माहितीये का? शबरी ही एका किरातची म्हणजे एका भिल्लाची राजकन्या होती, दिसायला सुंदर अगदी. पुढे ती वयात आली, वयात आल्यानंतर तिचा विवाह ठरला, भिल्लांचा विवाह तो, एक तरुण राजकुमार बघितलेला आहे आणि विवाहाचा मुहूर्तही काढला आणि विवाह करायचं ठरला. आता भिल्लांचा विवाह म्हटलं मिष्टान्न पाहिजे, मिष्टान्न काय असायचं? अरण्यातले हरणं सगळे पकडून आली त्यांनी, भिल्लांचा विवाह, अरण्यातले हरणं पकडून, हजारो हरणं पकडून आणलेले आहेत, भिल्ला सगळं पकडलेलं आहे पारद्यांनी सगळ्यांनी, आणि उद्या सकाळी सगळ्यांना मारून आपण खायचं, मिष्टान्न करायचं. अशा प्रकारे भिल्ल रात्री झोपले आणि ती लहान पिल्लं हरणाची पिल्लं आईपासून तडफडायला लागले आहेत आणि ओरडायला लागले. एका बाजूला हरणी आहेत, एका बाजूला पिल्ल आहेत, दोघे ओरडतायत, दोघे ओरडतायत, आक्रोश करतायत, पण कोणाला एकमेकापाशी जाता येत नाही. ही शबरी रात्री उठलेली आहे, ती म्हणली संसार माझा सुरू व्हायचा आहे, मी विषयांच्या उपभोगाला समोर जाणार आणि माझ्या संसाराची सुरुवात कशापासून आहे, ह्या सगळ्या जीवांचा मृत्यूपासून माझ्या संसाराची सुरुवात आहे. हे तिने बघितलं, नको म्हणली, ज्या संसाराची सुरुवात दुसऱ्या दुःख देऊन आहे तो संसारच नको. पण रात्री उठली, उठून तिने सगळ्या पिल्लाला सोडलं आणि त्या हरणाला सोडून दिलं. ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी ईश्वर आहे, म्हणून दया केली पाहिजे प्रत्येकाने, कणव आले पाहिजे चित्तामध्ये, दुसऱ्या दुःख बघून डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे, कमीत कमी रामा याचं कल्याण कर, एवढं तरी आपण म्हटलं आपण काही करू शकलो नाही तरी एवढं तरी म्हणू शकतो आपण, बाबा या समोरच्या पाण्याला दुःखातून सोडव रे बाबा, एवढी प्रार्थना कृष्णाची केली तर कृष्ण भगवान त्यालाही सोडतात आणि तुम्हालाही पुण्य येते. म्हणून चित्तात दया पाहिजे, सगळीकडे राम का चालत आले अशी दया केली दिली, त्या सगळ्या पिल्लाला हरणाला सोडून दिलं, सगळे मोठे आलं झाली पुढ्या वरत निघू दिले. शबरी म्हणते नको आता घरी राहिला, संसाराचा पाश पाठीशी लागतोय म्हणून रात्री पळून गेली. दोन माणसं आपल्याला माहिती आहे संसारामधून पळून गेलेले, एक समर्थ रामदास स्वामी संसार सुरू व्हायचे उठून पळून गेलेले आहेत आणि एक शबरी आहे ती पण संसारातून लग्नाची वेळून पळून गेली, आदल्यावशी पळून गेली रात्री. पळून जायचं कुठे आलं म्हणली, तिने सगळं ते पिल्लांचं राज्य सोडलं आणि पळत पळत ऋषभ पर्वताजवळ आली. त्या ठिकाणी एक ध्वज बघितला, भगवा ध्वज, म्हणजे ऋषींचा आश्रम असेल म्हणून ऋषींच्या आश्रम आपण जावं म्हणून विचार केला. पुन्हा म्हणते आपण कोण आहोत, आपण भिल्ल जाती नाहोत, ते ब्राह्मण आहेत, आपल्या घरात घेतील का म्हटलं, ते आपल्या घरात घेणार नाहीत, आपण इथे झाडापासून म्हणते झाडापासून लांबून सेवा करायची, गुरुसेवा कशी करावी तिच्याकडून शिकाव, झाडावर बसलेल्या चढून ती. आणि तिने बघितलं रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती तो मतंग महर्षीचा आश्रम होता, हे मतंग ऋषी रोज पहाटे ब्राह्ममुहूर्त 3 वाजता उठून पंपा सर्व स्नानाला जातात आणि रोज परत येतात. तिने बघितलं सेवा करायची, आता सेवा करायची म्हणजे काय करायचं, सगळी कामं करायची, हे जातात त्या रस्त्यामध्ये काटे कुठे आहे हे तिने बघितलं. आपला वेळा काढला तिने आणि दुसऱ्या दिवशी रात्री 1:30 उठलेली आहे सगळे झोपल्यानंतर, उठून सगळा रस्ता साफ करून टाकला तिने, सगळे काटे कुठे जे होते हे सगळे तोडून बाजूला टाकून दिले. पहाटे 3 वाजता मतन वर्ष उठून गेले. भक्त होता, अरे काटे कुठे काहीच नाही, रस्ता साफ केलेला आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय घडलं म्हणले. आज इतकी वर्ष मी या ठिकाणी तपश्चर्या करतोय, रस्ता कोणी साफ केला? काही कळलं नाही. पुन्हा आपली स्नान करून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी काय केलं, अरण्यातलं सगळं शेण गोळा करून आणलं तिने आणि सगळं शेण सारून रस्ता साफ करायला सुरू केलं. अर्धा रस्ता सारून झाला, दिवस होते मतंग वर्ष आल्याबरोबर पुन्हा झाडावर जाऊन बसले. सेवा कशी करायची असते बघा, मी करते आणि मी केलेलं आहे हे दाखवायचंच नाही. मुळी अहम ममत्वाद व्यपहाय सर्वम, गुरुसेवा कशी करायची असते हे त्या भिल्लीलाकडून शिकावं. ह्या भारतवर्षातली भिल्लीन सुद्धा आदर्श आहे, रामाने तिचं नाव घातलेलं आहे, रामाने अनुभव केलेला आहे.

0: पाणी बघितलं मला दया आली, तू सोडून दिले, हा संसार नको म्हणजे दुःखरूप संसार आहे, एवढं मला ज्ञान झालं आहे म्हणून महाराज मी या ठिकाणी आले. तिचा भाव बघितला की जरी जातीने शूद्र असली भिल्ल असली तरी भाव कसा आहे, भाव शुद्ध आहे. भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव बघतोय, त्यांना बाहेरचं काय लागत नाहीये. हे म्हटलं माझ्या आश्रमात आणि तिला आश्रमात आणलेलं. तिला मोठं आश्चर्य वाटलं. पुढे मतंग महर्षीनी ह्या भिल्लीने त्या आश्रमात ठेवलं, पण सगळ्या ऋषींनी त्या मतंग महर्षी बहिष्कार घातला म्हणे भिल्लीने आश्रमात घेतलं नको म्हणलं अशी बोलायला. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही आहे. अशी सेवा त्या मतंग महर्षी मोठी सेवा केली तिने. पुढे कालांतराने मतंग महर्षीचं आयुष्य संपलं. ते म्हटला तिने सांगितलं, बाई मी आता उद्या या ठिकाणी हे ठेवणार आहे, मला विमान येणार आहे आणि मी जाणार आहे. त्यावर तो भिजेल म्हणते म्हणे महाराज तुमच्यावर मला पण घेऊन चाला म्हणले, मी पण या जगात राहणार नाही आहे, माझं तरुण वय आहे, मी कशी एकट्या राहू शकेल म्हणले, वडिलाप्रमाणे तुम्ही होता, तुमच्यावर मी सुरक्षित होते म्हणे, आता मी या ठिकाणी राहणार नाही, मला एकटे सोडतो नका. त्यावर मतंग महर्षी म्हणतात, बाई कशा ध्येय टाकतेस म्हणले, माझं आयुष्य असलं तर मी पण राहिलो असतो म्हणले, माझी पण फार इच्छा होती राहायची जगायची, पण इलाज नाही म्हणले, काल समोर उभा आहे माझ्या, मला दिसतोय म्हणले. बाई या ठिकाणी अरण्यामध्ये साक्षात रामचंद्र प्रभू येणार आहेत, त्यांचं दर्शन घे बाई, मरणाची गोष्ट कर नको, उलट रामाचं स्मरण कर. मरण मागायचं नाही आहे, रामाचं स्मरण मागायचं आहे. मतंग म्हणून सांगितलं, मरण मागू नकोच म्हटले, आणि काही होणार नाही, तू रामाचं नाव घेत बस, या ठिकाणी तुला कोणी मुखी राम त्या काम बाधू शके ना, तुझ्या मुखात राम ठेव, तुला कसले विकार कोणी येणार नाही, ह्या आश्रमात राम म्हणले, तुला कसल्याही धोकाच राम म्हणले बाजून. आणि ते मतंग पर्शी आपण देह ठेवलेलं आहे. पुढे शबरी त्या ठिकाणी राम आज येतील, उद्या येतील, गुरुवाकर विश्वाचा बरं का, राम येणार आहेत, मला दर्शन घडणार आहे, रामाची सेवा करायची आहे. कोण रोज बोरा बिरं जे काही जांभळं असतील ते आणून ठेवायचे, आलं ते फळं रामाला द्यायची आहेत. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. आता शबरी म्हातारी झालेली आहे, काळ कोणापण थांबत नाही, 12 वर्ष निघून गेली, शबरी म्हातारी झालेली आहे. आणि पण फळं मात्र रोज आणायचे. एक दिवस रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत, जटायचा उद्धार केलाय, आणि रामप्रभू त्या ठिकाणी आले. शबरीला बघितलं त्यांनी, आणि शबरीला विचारलंयस, काय शबरी स्वस्थ अशी नवा काय, स्वस्थ आहेस ना. स्वस्थ म्हणजे काय, आपण ज्याला स्वस्थ म्हणतो ते स्वस्थ नाही बरं का, मराठीत स्वस्थ नाही. स्वस्थ म्हणजे काय, स्वस्मिन आत्मरूपे तिष्ठसी नवा, स्वतःच्या आत्मरूपात तू आहेस ना, असा रामाने प्रश्न. अस्वस्थ एका शब्दामध्ये रामाने बोध केलेला आहे. तर रामाच्या गुरुमुखात आलेलं वाक्य, त्याबरोबर चित्तामध्ये एकदम बोध झालेला आहे, स्वतःच्या आत्मरूपात एकदम गेली, ते देहवृत्तीवरून आत्मरूपात गेलेली आहे, षटचक्र भेदन झालेलं आहे, एकदम समाधी लागली, गुरुच्या एका वाक्याबरोबर समाधी लागलेली आहे, आतमध्ये रामरूप दर्शन घेतलेले तिने. पण बाहेरून कानावर शब्द आले, स्वस्थाचे नवा, ती म्हणते समाधी लावायची वेळ नाही आहे, रामप्रभू दरवाजे उभे आहेत. समाधीचा मोह सोडला, खाली बाहेर आलेली आहे, रामप्रभू आत घेतलेले आहे, काय बोरो वगैरे आणली सगळे दिलेले. पुढचा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, पुढचा कथाभाग सांगत नाही. आणि शबरीने श्रीराम जयराम म्हणत म्हणत रामाच्या समोर आपले पंचप्राण सोडलेले. रामाने स्वतःच्या हाताने तिला अग्नी दिलेले. तिथून पुढचा कथाभाग माहिती आहे, तुम्हाला एक कथाभाग सांगून पुढे मी संपवणार आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

कबीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे. सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. मुख्य सद्गुरूचे लक्षणं आधी पाहिजे विमळ ज्ञान. आता इथून पुन्हा सद्गुरूंची महत्वाची लक्षणं समर्थ सांगताय. मुख्य सद्गुरूचं लक्षण कोणतं? आधी पाहिजे विमळ ज्ञान. विमळ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला झालेला आहे तो, आणि निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. आणि स्वरूप स्थितीच्या बद्दल ज्याचा निश्चय झालेला आहे, ज्यांनी ते अनुभवलेलं आहे, ज्या ठिकाणी जाऊन तो स्थित झालेला आहे आणि त्यामुळे साहजिक समाधान प्राप्त झालेलं आहे. स्वरूप स्थितीचा निश्चय व्हायला पाहिजे, सहज त्याचा परिणाम समाधानात असतो. याखेरीस काय आहे? या ही वरी वैराग्य प्रबळ. सामान्य वैराग्य नाही, प्रबळ वैराग्य आहे. पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की बाहेरचं सार विश्व जे जे काही आकर्षित करत आहे, जे सगळ्या इंद्रियांना भुलवत आहे, त्याच्याविषयीची अंतरामध्ये अभिलाषा निर्माण होते आहे, हे सगळंच्या सगळं नष्ट होणार आहे असं पक्क लक्षात असल्यामुळे शाश्वत जो आत्मा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष आहे, तिथंच जाऊन बसलेले आहेत. अशा तऱ्हेचं वैराग्य प्रबळ. नुसते कपडे बदलले म्हणजे वैराग्य नाही, नुसती राख अंगाला फासली अरण्यात जाऊन बसला म्हणूनही वैराग्य नाही. तिथं बसून जर तो पुन्हा आई गोष्टींचं चिंतन करत असेल, नाही तर हिमालयात जाऊन बसला आणि तिथून पत्नीला पत्र मुलाबाळांना पत्र लिहित असेल आणि त्यांचं चिंतन तिथं बसून चाललेलं असेल, तर मग हिमालयात गेला कशाला, घरीच बसायचं. त्यामुळे वैराग्य हे जे आहे ही आंतरस्थिती आहे, बाहेरच्या पोशाखावर अवलंबून नाहीये. त्यामुळे अशा तऱ्हेची आंतरस्थिती प्रबळ झाली पाहिजे. वैराग्य प्रबळ आणि वृत्ती उदास केवळ. वृत्ती पूर्णपणे सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे. डोळ्यांनी पाहतोय आणि पाहत नाही, कानाने ऐकतोय आणि ऐकत नाही, लोकांमध्ये बसलेला आहे परंतु त्यांच्यात नाहीये. देहीच असो नी विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. त्याला तो आनंद कळलेला आहे, प्राप्त झालेला आहे, अनुभव आलेला आहे. मग असा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे तो खाली कसा येईल? परंतु ज्यांनी हा अनुभव मिळालेला नाहीये तोपर्यंत त्याला या बाहेरच्या विषयाचं आकर्षण असतं आणि म्हणून त्याचं पतन संभवतं. वृत्ती उदास केवळ आणि विशेष आचार निर्मळ स्वधर्म विषयी. आचार विचार अत्यंत निर्मळ असतात. स्वधर्म विषयी, स्वधर्म ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं हा एक स्वधर्माचा अर्थ आहे. आणि सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. अखंड स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. काहीच मिळवायचं नसल्यामुळे, यत्किंचितही स्वार्थ नाही, देहबुद्धी नसल्यामुळे आचार विचारात अत्यंत शुद्ध निर्मळ पवित्र झालेलं आहे असं हे चालू आहे. आणि याखेरीज हे सगळे गुण आहेत. आणि याईवरी अध्यात्म श्रवण. आता मला बोध झालेला आहे, आता श्रवणाची काय गरज असं म्हणत नाही. ते श्रवण करत असतात, ह्याचा अर्थ ते दुसऱ्याकडून श्रवण करतील किंवा ते जे बोलत असतात ते बोलत असतानाच त्याचं श्रवण त्यांनाही घडत असतं. त्याची जी निरूपणं असतात ती दुसऱ्याला बोध देणारी असतात, त्याचबरोबर त्यांच्यासाठी दृष्टीनं जर पाहिलं तर ती स्वांत सुखाही असतात. जो काही आनंद त्यांना प्राप्त झालेला असतो त्या आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्यासाठी म्हणूनही ते निरूपण करत असतात की ज्याचा लाभ स्वतःलाही होतो दुसऱ्यालाही होतो. कारण अशी जी मंडळी असतात ती दुसरं बोलणार काय? अध्यात्म परमार्थ आत्मज्ञान त्याची साधना ह्याखेरीज बाकीच्या गोष्टी बोलण्यासारख्या जगात काही आहेत असंच त्यांना वाटत नाही. कारण ज्या सगळ्या शास्त्रांचा पाया असं जे अध्यात्म शास्त्र ज्यांना अवगत झालेलं आहे त्यांना बाकीच्या सगळ्या विश्वाचं मोजमाप असतं. ज्या काही विश्वात घडणाऱ्या घटना असतील ती ईश्वराची लीला आहे असं त्यांना मान्य झालेलं असतं. त्यामुळे सगळ्या लहान मोठ्या चांगल्या वाईट घटनांकडे ते परमेश्वराची लीला म्हणून पाहत असतात. इतरांना दुःख झालेलं त्यांना दुःख होत नाही असं नाही, त्यांचाही जीव कळबळतो, पण त्यांना एवढंच म्हणायचं असतं की काय करावं या जीवांना. हे अज्ञानी जीव तळमळत आहेत, हे जर ज्ञान प्राप्त करून घेतील तर देहाच्या पातळीवर जी दुःख होत आहेत ती दुःख नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल. म्हणून ते बोध देण्यासाठी तळमळ त्यांची असते. पण काही संत मंडळी अशी असतात की लोकांना किती सांगू नये पटत नाही, त्यामुळे ते शेवटी एकांतात जाऊन राहतात.
पण लोकांच्यात राहून त्यांना बोध करणं हेच खरं सांगायचं म्हणजे समाजाच्या हिताचं आहे, असं काही संतांनी केलं तसं समर्थांनी केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात, याईवरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. अखंड जर ते काही बोलत असतील तर परमार्थाविषयीच तरी बोलतात, नाहीतर मौनात राहतात. एक तर नामात राहतील, एक तर ध्यान करतील, एक तर ह्या ग्रंथांचं वाचन करतील, नाहीतर ह्याला आवश्यक अशाच गोष्टी बोलतील. जसं क्लिष्ट वृत्ती नाक्लिष्ट वृत्ती म्हटलेलं आहे, तसं ह्या विषयीचं विचार बोलणं या अक्लिष्ट वृत्ती आहेत. ऐकणाऱ्यालाही त्या परमार्थाच्या मार्गावर नेणार असतात, त्याच्यातच ते बोलतात. संसारिक गोष्टी बाहेरचं राजकारण समाजकारण जर आलं तर ते त्यांना अतिशय उभं काढणारं असतं. ते क्षणभर त्याच्यात बोलल्यासारखं दाखवतील, परंतु त्याच्यामध्ये ते रस घेत नाहीत. कारण सत्य काय आहे, त्या सख्या विश्वाच्या मुळाशी असलेलं सत्य काय आहे हे त्यांना ज्ञात झालेलं असतं. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत आहेत हे समजून ते त्याला गौणत्वानी घेत. जेथे सारा सार विचार तेथे होय जगोद्धार. जगाचा उद्धार जर व्हायचा असेल तर सार काय आणि असार काय ह्याचा विचार जिथं होतो तिथं जगोद्धार होतो. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. तिथं जाण्यासाठी काय करायला पाहिजे असेल तर नवविधा भक्ती जी सांगितली आहे त्याच्या आधाराने जर तो साधना करेल तर तो त्या मुख्य मुकामावर पोहोचेल. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन. म्हणून जे सद्गुरु नवविधा भजन करायला सांगतात, हे जे साधन आहे नवविधा भजन, या साधनाची प्रतिष्ठा ह्याचा अर्थ ते करायला पाहिजे याचा आवर्जून सांगतात. सद्गुरु आहे आणि भक्तीच करायला सांगत नाही असं होत नाही. काही सद्गुरु सांगतात त्याच्याप्रमाणे साधना कशाला करायला पाहिजे, आपण तेच आहोत असं म्हणून एकदम ज्ञानाच्या ठिकाणी बोट दाखवतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, अज्ञानी जीव असतात त्यांना ते ज्ञानही होत नाही आणि साधनही होत नाहीत, आणि त्यामुळे ते आहे त्या ठिकाणीच राहतात असा पुष्कळ वेळा धोका संभवतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीला एकदम ज्ञानाकडे बोट न दाखवता ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधना काय करायला पाहिजे हे जी मंडळी सांगतात हे सद्गुरू आपल्याला उपयोगी आहे. नुसते एकदम बोट दाखवणारे उपयोगी नाही. म्हणून जेथे नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. सद्गुरूंनी हे लक्षात सद्गुरूंचं लक्षण श्रोत्यांनी समजून घ्यावं. आणखीन काय सांगितलं, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान. त्यांच्या अंतरामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान असतं, तिथं काही गोंधळ नसतो. बाह्य निष्ठेचे भजन. अंतरामध्ये ज्ञान आहे आणि बाहेर निष्ठेने भजन चालू आहे. आणि भजन ह्याचा अर्थ समरस होणं. जे जे काही ते कर्म करत असतात, जे जे काही साधनेच्या अंगाने घडत असतं, त्या प्रत्येकाच्या आधारे ते त्या भगवंताशीच एकरूप होत असतात. त्यामुळे अत्यंत निष्ठेनं ईश्वर निष्ठेनं गुरुनिष्ठेनं त्यांचं भजन चाललेलं असतं. अखंड सोहम बोधात असतात, सोहम भजन सुरू असतं. तोच मी आहे बोधात असल्यामुळे तो देखे ते दर्शन, तो जे काय पाहत असतो ते दर्शनच असतं, तो बोले ते स्तवन, अदोया मज गमन तो चाले तेची, तो करी तेथुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे ती कपी ध्वजा समाधी माझी, असं म्हटलेलं आहे. तो जे जे काही करत असतो ते सर्व कर्म भक्ती सगळ्याच्या सगळं भगवंताच्या ठिकाणी एकरूपच होत असतं. त्याचं कारण हा त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे बाह्य निष्ठेचे भजन चाललेलं आहे तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. अशा ठिकाणी भक्त मंडळी जी आहे त्यांना विश्राम मिळतो. सद्गुरूंच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण असलेली मंडळी जर आली तर फार काळ टिकत नाही. तर त्या ठिकाणी त्यांच्या वृत्तीला पोषण होईल अशा तऱ्हेचं वातावरण किंवा विचार तिथं मिळत नाहीत. तर सत्वगुणी मंडळी जर असतील तरच ती त्या सत्वगुणी त्याचं वर्धिष्णू होण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात, त्यांच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळतो. तसं जर नसेल तर सद्गुरूंच्या ठिकाणी राहून सुद्धा तिथं त्यांना करमत नाही, त्यांना बाहेरच्याच गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणून अनेक शिष्य मंडळी घी शक्कर लड्डूसाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात, त्यांच्यावर मानाने मिळवता येतं, मोठेपणा मिळवता येतो म्हणून राहतात. सद्गुरूंना ते कळत नाही असं नाही, परंतु जाण जाणवनी धारावे जवळी दुरी असं म्हणून सद्गुरु त्यातली जी काही व्यक्ती सच्शिष्य म्हणून असतील त्यांना निवडतात आणि त्यांच्यावर संस्कार करून त्यांना घडवतात. आणि अशा सद्गुरूंना एखादा शिष्य देखील मिळणं मुश्किल असतं, क्वचित एखादा शिष्य त्यांना मिळत असतो. असं त्याची पारख करून
सद्गुरू शिष्यामधलं नातं असतं. तर हे आपण सद्गुरू आणखीन काय काय करतात ते आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
0: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओ

0: आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
2: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता खात्री पटली होती। भक्तांचे मनोरथ अक्कलकोटात स्वामींच्या आशीर्वादाने सफल होतात ही कीर्ती सर्वत्र पसरली। लोक नेहमी गाणगापुरात जात होते, परंतु श्री नृसिंह सरस्वतीच स्वामींच्या रूपाने अक्कलकोटात आहेत ह्याची लोकांना खात्री पटू लागली होती। त्याचा परिणाम असा झाला की गाणगापूरला जाणारी भक्त मंडळी अक्कलकोटात गर्दी करू लागली। गाणगापूरच्या पुजाऱ्यांना त्यामुळे अक्कलकोटविषयी एक प्रकारची सूक्ष्म असूया निर्माण झाली। गाणगापूर ही श्री दत्तात्रेयांची राजधानी हा समज होता, त्या समजाला तडा जातोय असं ह्या पुजाऱ्यांना वाटू लागलं। पुजाऱ्यांच्या मनात एकदा विचार आला की आपण अक्कलकोटला जायचं आणि स्वामींची प्रत्यक्ष भेट घ्यायची। त्याप्रमाणे सर्व पुजारी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी आले। स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याचं पूर्ण भान पुजाऱ्यांना होतं। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। तरीही एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाविषयी किंचित शंका होती। स्वामींनी ते ओळखलं होतं, म्हणून स्वामींनी त्यालाच विचारलं, तुमच्या देवाचं नाव काय, तुम्ही कोणाची नित्य पूजा करता? तो पुजारी क्षणार्धात समजला की स्वामींनी आपल्या मनातले भाव ओळखले आहेत। तो म्हणाला, स्वामी, आमच्या देवाचं नाव आहे श्री नृसिंह सरस्वती। स्वामी लगेच त्याला म्हणाले, माझंही नाव श्री नृसिंह भान आहे। स्वामी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे प्रसन्न हसले। पुजाऱ्यांच्या मनातला किंतू संपला आणि ते आनंदाने गाणगापूरला परत गेले। अक्कलकोटची ख्याती का वाढत चालली आहे हे त्यांना पूर्णपणे कळलं होतं। प्रत्यक्ष दत्तप्रभूच जर मानवी देह धारण करून स्वामी समर्थांच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन देत आहेत, तर लोकांचा लोंढा गाणगापूरऐवजी अक्कलकोटला गेला तर त्यात आश्चर्य काहीच नाही हे त्यांना आता उमगलं होतं। केवळ गाणगापूरमध्येच वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या मनातलं स्थान महात्म्य दृढ होतं इतकंच, परंतु त्यांचेही डोळे आता अक्कलकोटला लागले होते। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की समाधान कधीही अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर ते भगवंताच्या अखंड चिंतनात लपलेलं असतं। आपण काय करतो तर हव्या असलेल्या वस्तू जमा करण्यातच समाधान मानतो। हे समाधान तात्कालिक असतं, ते शाश्वत समाधान नाही। नामस्मरणात जेवढं समाधान लाभतं तेवढं कशातही लाभत नाही, एवढं तुमच्या जरूर लक्षात असू द्या। त्यासाठी परमेश्वराला शरण जाणं आवश्यक आहे। केवळ त्याची पूजा करून चालत नाही, तर त्याच्या नामातच अष्टौप्रहर राहावं लागतं। तेव्हा काय होतं तर आहे त्या परिस्थितीत तुम्ही समाधानी राहू लागता। आपले सर्व संदर्भ हे परमेश्वराशी निगडीत आहेत हे एकदा का कळलं की समाधान कधी भंग पावत नाही किंवा समाधानाचा क्षय होत नाही, ते वाढतच राहतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 28 जून. परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली. आता राजा आपली पूजा करील असं त्याच्या मनात आलं. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटंच यावं. त्याप्रमाणे आपण अभिमानाचं गाठोडं बाहेर ठेवून मगच रामाकडे जावं. तसंच सद्गुरूंच्या घरीही आपलं भांडवल बाजूला ठेवूनच जावं. मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलंच. अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटलं की आपला अभिमान वाढीला लागला आहे असं जाणावं. पोराबाळांवर जितकं प्रेम करता तितकं प्रेम भगवंतावर करावं. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणं हे परमार्थाचं सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावं. अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेलं कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणं हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे आपली मुलं बाळं ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचं रक्षण करावं ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणं हे मात्र पाप आहे. संन्याशाने भगवं वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधनं पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपली पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्न फार येतात. त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावं. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो. नारळात पाणी जितकं गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी. तसं जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका. जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. जसं वडिलांचं पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचंच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचं साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनात आनंद उत्पन्न होतो. सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा

वा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: अहं। मानवी जीवनामध्ये श्वासाला फार महत्त्व आहे आणि साधू संत सांगतात अल्प भाव अल्प मती अल्प आयुष्य नाही हाती। इथं जो भाव आहे तो अल्प आहे, इथं जी मती आहे म्हणजे बुद्धी आहे ती सुद्धा अल्प आहे, आयुष्य सुद्धा अल्प आहे। अपराधाची ओळलो मूर्ती अहो वेद मूर्ती परियेसा। म्हणून प्राण या शरीराचा आत्मा एके ठिकाणी म्हटलेला आहे की प्राणाशिवाय शरीर राहूच शकत नाही। जितकं खरं आत्म्याशिवाय या शरीराला किंमत नाही तितकंच खरं प्राणाशिवाय या शरीराला किंमत नाही। म्हणून जबलग सांस तबलग आस। म्हणून आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। आणि या शरीरामध्ये प्राणाची जी रचना आहे तर श्रीरामगुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात की या शरीरामध्ये पाच प्रकारचे प्राण आहेत विद्यमान आहेत। उदान नावाचा वायू कंठस्थानामध्ये राहतो आणि अन्न पाण्याचे विभाजन करून स्वप्न आणि उचकी या क्रिया करत असतो। स्वप्न पडतं आणि उचकी लागते ना, तर हे कंठस्थानात राहणारा उदान नावाचा वायू आहे। यानंतर प्राण हा हृदयस्थानामध्ये राहून 21,600 श्वासोच्छ्वास ही क्रिया घडत असते। कारण प्राण हे क्रियाशील आहे, क्रिया हा त्यांचा धर्म आहे। आणि समान नावाचा वायू नाभीस्थानामध्ये राहून मलमूत्र त्याग करत असतो। अपान नावाचा वायू गुदस्थानामध्ये राहून मलमूत्राचा त्याग करत असतो आणि समान नावाचा वायू नाभीस्थानामध्ये राहून अन्न आणि रस नाडीद्वारा सर्व शरीरामध्ये पोहोचवतो। जसं माळी ते दांड्यातून सगळ्या बगीचेला पाणी पुरवतो तसं हे सगळ्या नाड्यातून अन्न रस सगळ्या शरीरामध्ये पुरवण्याचं काम हा समान नावाचा वायू करत असतो। आणि व्यान नावाचा वायू मात्र सर्व अंगामध्ये राहून चलन वलन क्रिया करत असतो। सगळ्या सांधामध्ये जी काही चलन वलन होते तो व्यान नावाचा वायू करत असतो। आणि यामध्ये हा बरोबर शंका आहे, हे उपप्राण आहेत काही। ह्याच्यामध्ये नाग आहे, कुर्म आहे, कृकल आहे, देवदत्त आहे आणि धनंजय। तर यामध्ये नाग हा ढेकर आणतो, जेवल्यानंतर जे ढेकर येतो तो नागामुळे येत असतो। आणि कुर्मामुळं डोळ्याची उघडजाप होते, हे डोळ्याची पापण खाडी वर जे होते ना, आणि याला पाहूनच शटरचा शोध लागलेला आहे। हे शटर उघडजाप होतेत ना, डोळ्याचे शटर, म्हणून दुकानाला शटर बसवलेले। म्हणून जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होत असतं। आणि कृकुल नावाचा जो वायू आहे त्याच्यामुळे शिंक येते। कृकुल नावाच्या वायूमुळे जी शिंक येते ना, सर्दी झाली शिंक यायला लागलं ते कृकुल। देवदत्त नावाच्या वायूमुळं जांभई येत असते, लईच जांभई यायला लागल्या, झोप यायली वाटतं, हे देवदत्त नावाचा। आणि शरीर ज्यावेळेस प्राण निघून जाते त्यावेळेस धनंजय नावाचा वायू त्या बॉडीला फुगवण्याचं काम करतो। आणि ज्यावेळेस शरीर जिवंत असतो त्यावेळेस सर्व शरीरात राहून शरीराला पुष्टी देण्याचं काम धनंजय नावाचा वायू करत असतो।
1: दोन्हीकडे काम करतो,
0: दोन्हीकडे जिवंतपणी सुद्धा करतो, पुष्टी आणतो शरीराला, आणि याच्यातून प्राण निघून गेलं की मग याला फुगवण्याचं काम करतो। तर हे उपप्राण आहेत। आणि ह्या प्राणाचं एक वैशिष्ट्य आहे, धर्म आहे, की प्राण हे क्रियावान आहे, शरीर आकारवान आहे, प्राण क्रियावान आहे। कारण कुठल्याच आकाराला कुठलाच आकार कळत नाही आणि सगळे आकार तुम्हाला कळतात म्हणजे तुम्ही आकाराहून वेगळे आहात असं आकारा आकारानं ध्यानात घ्यायचं ना। कसं जरा हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला, कारण हे सूक्ष्म अंतकरणाचं ऑपरेशन चालू आहे। जे लक्ष 84 ला घालणारं कारणीभूत आहे, जे लक्ष 84 चं बीज आहे, सूक्ष्म देहातलं 16वं तत्व मन आहे, त्याचं ऑपरेशन चालू आहे. म्हणून अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, अनुभवा विन मान हलवू नको रे. आपल्याला सवय लागली मान अनुभवा वाचून हलवायची, सवय लागलेली आहे. कारण लेकरू लहानपणी आई वडिलांचं ऐकत असत, नंतर लग्न झाल्यावर पत्नीचं ऐकत असत. काही बी म्हणलं की होच, ती म्हणजे असं कसं झालं की म्हणजे तुम्ही त्याचे हात त्याच्या हातामध्ये दिले का नाही पाणी ग्रहण करता वेळेस. म्हणून अनुभवा वाचून मान हलवू नये. आणि आपण जे माना हलवायलो संसारामध्ये ते अनुभवा वाचून मान हलवायला लागलो. म्हणून दोरीच्या सापा भिवूनी बापा, दोरीवर सर्पाचा भास झाला पण तिथं आहे काय, 3-15 सुंबाची वळीव दोरी आहे, हे तिचं विशेष रूप आहे. आणि ज्याला दोरीचं अज्ञान आहे विशेष रूपाचं, त्यालाच तिथं सर्प भास झाला. तसं इथं आहे काय, इथं निखळ ब्रह्म आहे. हे मये अलंकार येणे नामे, अशी जे निखिल हे मे, हे शुद्ध 24 सोन आहे. पण यांना अलंकार कस काय दिसायला लागले, बुगडीत दिसायला लागली, महबूबा दिसायली, शेवंती दिसायलं, आहे काय, सोन आहे, 24 प्युअर सोन आहे. म्हणून हे म अलंकार येणे नामे, अशी जे निखिल हे मे. तसं तेवी शिवोणी पृथ्वीवरी, भासती पदार्थाची आपरी, प्रकाश येते एकसरी संवित्ती जाण. सांग देवा, ह्या संपूर्ण विश्वामध्ये धुळीच्या कणापासून म्हणजे कंकरापासून शंकरापर्यंत काय अनुभवाला यायला लागलं, हे दृश्य जगत अनुभवाला यायला लागलं. आणि दृश्य जगत हे द्रष्ट्याशिवाय नाही, दृश्यची जेधवा नाही, द्रष्टत्व म्हणू एक आहे. म्हणून दृश्य दृश्य दृश्य द्रष्टे विन पाही. आपणास जो स्वतःला दृश्य द्रष्टेपणा वाचून निहाळतो तो खरा आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे. म्हणून दृश्य खोटा आहे आणि दृश्यामुळं तुमच्या ठिकाणी द्रष्टेपणाचा व्यवहार व्हायला लागलेला आहे. म्हणून दृश्य जर खोटा आहे तर द्रष्टेपणा कसा झाला, आता खोटा झाला. जसं पत्नीच्या नंतर पतित्वाचा व्यवहार कोण करणार, हा नाही का पती म्हणून व्यवहार होणार नाही, हा आहे याला व्यवहारामध्ये अस्तित्व आहे पुरुष म्हणून, पण पतित्वाचा व्यवहार होण्यासाठी पत्नी लागते, पितापणाचा व्यवहार होण्यासाठी पुत्र लागत असतो, गुरुपणाचा व्यवहार होण्यासाठी शिष्य लागतो. आणि इथं तर ज्ञानोबराय सांगतात की माझे निवृत्तीनाथ, श्रीगुरु निवृत्तीनाथ मला सांगतात, ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती, मी तुझा मोठा भाऊ आणि तू माझा लहान भाऊ नाही, मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य नाही. मग आहे तरी काय, ते इतक्या दिवसापासून चालायले ते काय. ते म्हणले हा जो ज्ञानाचा व्यवहार झाला ना तो अज्ञानावस्थेत झाला, पर ज्ञानोत्तर भक्ती कशाला म्हणतात, माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे साक्षात निर्गुण परमात्मा आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. मग आता इथं कुठं राहिला भेद. म्हणून भेद भाव गिळूनी घेतला प्रेमाचा गरळा. असं इथं दिसत असताना सुद्धा, भेद अनुभवाला येत असताना सुद्धा अभेदाचा निश्चय करणं. म्हणून दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकच. मग आरशामध्ये दुसरं प्रतिबिंब भासतं पण ती किती असतं, एकच असतं. जसं 50 आरसे आहेत आणि त्या खोलीमध्ये तुम्ही प्रवेश केला, मग तुम्हाला तुम्ही किती रूपानं दिसणार, 50 रूपानं दिसणार आणि ते मिळून तुम्ही 51 होणार, बरं का. मग किती ताटं वाढायचे माऊलीनं, एकच दिसायलेत किती. म्हणजे भेद दिसत असताना तुम्ही अभेदाचा निश्चय केला का नाही, मग ते जसं तिकडं जमलं ना तसं इकडं जमवायचं. हे पाच प्राण दिसायला लागलेत ना आणि पाच उपप्राण आहेत ना, ह्याला एकच मोजायचं. काय म्हणून की ह्या क्रियेला क्रिया कळत नाही, क्रिया तुम्हाला कळते म्हणजे तुम्ही क्रियेहून वेगळे आहात, म्हणजे निष्क्रिय परमात्मा तुम्ही आहात. म्हणून आचार्य सांगतात न च प्राण संज्ञो न वै पंच वायू न वा सप्त धातुर न वा पंचकोशा. न वा सप्त धातुर म्हणजे या शरीरामध्ये सप्त धातू आहेत, रस आहे, रुधिर आहे, रुधिर म्हणजे रक्त, मांस आहे, मेद आहे, मज्जा आहे, अस्थि म्हणजे हाडं आहेत, आणि रेत म्हणजे धातू आहे ना. तर हे सप्त धातू आहे. मग ह्याच्यातल्या कोणाला कळतं? रक्ताला कळतं का, हाडाला कळतं का, मांसाला कळतं का, मेदाला कळतं का, मज्जाला कळतं? मज्जा संस्था आहे ना, हे मस्तिष्क काय आहे, संस्था आहे. जसं एखादं पान आपण घेतलं तर त्याच्यामध्ये किती रेषा दिसतात आपल्याला, तसं नाड्याचं जाळं विणलेलं आहे या शरीरामध्ये. 72,000 नाड्या आहेत, त्याच्यातली कोणती नाडी तुम्ही आहात? हिता नावाची नाडी ह्या डोक्याच्या केसाच्या 1000व्या भागा इतकी, आणि तिच्यामध्ये स्वप्न पडत असतं, ती कंठामध्ये राहत असते, हिता नावाची नाडी. तर बाकीच्या नाड्याचा तर विचारच करू नये आपण, इतकं बारीक काम आहे. जसं ते पटरी काय करतात, जमिनीवर आथरतात ना, तसे ह्या शरीरामध्ये नाड्या आथरलेल्या आहेत, आणि 272 हाडं येतं. किती? 272 हाडं येतं, हाडं. मग कसं आहे, आधी हाडाचा सांगडा आहे, त्याच्यावर नाड्या आथरलेल्या आहेत, त्याच्यावर मांस आथरलेलं आहे, आणि त्याच्यावर त्वचा आथरलेली आहे. म्हणून कुठं घसाटा लागला तर आधी काय दिसतं? मांस दिसतं, आणि जास्तच खोल गेलं तर मग नाड्या दिसतात, आणि अजून खोल गेलं तर मग हाडं दिसते. म्हणजे ही अशी रचना आहे. म्हणून मदालसा माता सांगते,

दे डोळा। आई सांगते बाळा, तुला हे जे शरीर मिळालेलं आहे ती हाडामासाची रचना आहे। या हाडामासाला हाडामास कळत नाहीत आणि तुला हाडामास कळतेत, म्हणजे तू या देहाहून वेगळा आहेस। असं आईनं बाळाला पाळण्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा उपदेश दिलेला आहे। आणि आपल्याला किती वय झालं हे तपासा, आणि इतक्या वयात सुद्धा आपल्याला आत्मज्ञान झालं नाही याचं आपल्या मनामध्ये काहीतरी खंत वाटायला पाहिजे। वाटायला पाहिजे का नाही पाहिजे? की लग्न होऊन इतके वर्ष झाले अजून मला मूल झालं नाही याची खंत वाटते। एका स्त्रीला 60 वर्षे झाले लग्न होऊन आणि एका मुलीला 1 वर्ष झालं लग्न होऊन, तर ती नैतरणी मुलगी म्हणू लागली की मला मुलगा होणार आहे। ते म्हणे होऊ शकत नाही, मला लग्न होऊन 60 वर्षे झाले मला अजून झालं नाही मुलगा। ती म्हणली मला बरोबर होणार आहे कारण मी नांदायला गेले म्हणून मला मुलगा होणार। थोडंसं मर्म ध्यानात घ्या की बरेच लोक म्हणतात की परमार्थ म्हणजे काय, लोखंडाचे चेने चावण्यासारखं आहे, इतक्या लवकर कळत असतं का? आणि मागचे आलेले मुलं सांगायला लागले की लई सोपं आहे, हे आम्ही नाही सांगायला लागलो। तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तो धनी घेत असे, तू खूप बराय सांगायला लागले। आणि विश्वास नाही ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून, कारण मरणाऱ्या देहाला मी समजल्यामुळं त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायला लागलं, त्याला आपण आत्मत्व दिलं आणि आत्मत्व दिल्यामुळं त्याचं मरण आपल्याला आपलं वाटायला लागलं। मग खरंच आपलं मरण आहे का? आणि त्याला मी म्हणणं सोडल्यानंतर ते मरण धर्म कोणाचा आहे? शरीराचा। मग त्याचा धर्म त्याच्या अंगावर टाकल्यावर आपण कोण झालो? न मरणं हा आपला धर्म झाला। आणि तो झाला का मूळचाच आहे। आहे शितू अंगा अंगी डोळे उघडे, तुम्ही अंगानच परमात्मा आहात असं वेदसुद्धा तुमचं वर्णन करायला लागला। अस्ती भाती प्रिय आईशी पदे तिने, सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जया म्हणती हरी। सत्पद हे काय आहे? ब्रह्म आहे। आणि सत्य तुम्ही आहात कारण तुमचा बदल झाला नाही। बालपणातलं शरीर बदललं तरी तुम्ही तेच आहात, तारुण्याचं शरीर बदललं तरी तुम्ही तेच आहात, जागृती बदलली स्वप्न सुरू झालं तरी तुम्ही तेच आहात, आणि स्वप्न संपून झोप आली तरी तुम्ही तेच आहात। मग जागृती म्हणजे काय? इंद्रियासहित मन असलं की जागृती, आणि इंद्रिया वाचून एकटं मन कल्पना करू लागलं की स्वप्न, आणि ते मन कल्पना करत करत करत थकलं की ती झोप लागली। मग झोप कोणाला? मनाला। कारण कल्पना कोण करायलं? मन। मग मन जागृती स्वप्न सुषुप्ती या मनाच्या अवस्था आहे, बालपण तारुण्य म्हातारपण या शरीराच्या अवस्था आहे, आणि उत्पत्ती स्थिती प्रलय या सृष्टीच्या अवस्था आहे, आणि आपल्याला कुठलीच अवस्था नाही अशी आपली अवस्था आहे। म्हणजे अवस्था तीच आपण आहोत। उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। आईसे मज करी देवा नारायणा, देवा मला तुझ्यासारखं कर, कारण मला लई मोठा संसार मागं लागलेला आहे, उपाध्या आहेत व्याधी आहेत, मग त्या मला फार त्रास द्यायला लागल्या। मग जर आपल्याला 100 चित्रे आहेत, 100 पुतळे आहेत आणि त्या खोलीमध्ये आपल्याला सोडलं, मग सकाळपासून आपल्याला बंद केलं, मग सकाळी काय होईल बरं? आपल्याला ते चित्र आणि ते पुतळे मिळून आपल्याला मारतील का? का? कारण ते चित्र आहेत आणि ते पुतळे आहेत, ते सजीव थोडीच आहेत, त्या जीवत नाही ना। मग ते पुतळे 100 असले आणि चित्र 100 असले तरी 200 मोजायला आहे, पण खऱ्यानं किती आहेत ते? खऱ्यानं काहीच नाही ना, ते तुम्हाला काय करणार आहेत? तसं हा संसार किती जरी असला तरी तुम्हाला काय बिघाड आहे याच्यामध्ये? काहीच बिघडलं नाही, कारण संसार खोटा असल्यामुळं तिकून हानी नाही, आणि तुम्ही एकटेच खरे असल्यामुळं इकून हानी नाही। म्हणजे दोन्हीकून नील रिपोर्ट आला का नाही? मग रोग सिद्ध झाला का? नाही झाला। म्हणून काय सांगितलेलं आहे इथं? क्षण एक मन स्थिर करुणी पाहे वेद बोलिले पुराणी।
सावध होई डोळे उघडून कोणते डोळे विवेकाचे डोळे उघडा आता उघडी डोळे जरी तुझा अद्याप नकळे की मातीची आखोळे दगडाला पोटाशी आपण का दगड आहेत का तुका विनवणी करीत असे तुका बराय विनंती करायला लागले कोणाला तुम्हाला आम्हाला की तुम्ही तुमचे विवेकाचे डोळे उघडा आणि क्षणभर मन स्थिर करून विचार करा तुम्ही कोण आहात को हम मी कोण आहे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मग या 10 प्राणापैकी कोणता प्राण आहेत आपण कोणताच प्राण नाही सगळे प्राण आपण जाणतो सगळ्या प्राणाला जाणून आपण प्राणाहून वेगळे आहोत म्हणजे निष्क्रिय परमात्मा आहोत म्हणून आणि या सप्त धातूला जाणून सुद्धा आपण सप्त धातूहून कसे आहोत वेगळे आहोत आणि हे आयुष्य कसं आहे फार थोडं आहे घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश म्हणून इथं नामदेवराय सांगतात अरे मना शोक करीसी किती किती शोक करणार आहेस हे मन हे तव वायाची धनसंपत्ती ही धन आणि ही संपत्ती हे वायाच आहे आयुष्य भविष्य नाही तुझी हाती आपल्या आयुष्य आपल्या हातात आहे का भविष्य आपल्या हातात आयुष्य नाही आणि भविष्य सुद्धा आपल्या हातात नाही हे अवघे अंती जाय झने हे अंती जाणारच आहे हे सगळं एक अर्बुद 60 कोटी देखा म्हणजे 1 अर्बुद 60 कोटी एवढं आयुष्य 30,10,000 लेखा 30,10,000 आता हे कसं लिहावं 7 शते 9 मास माप 700 आणि परत 9 महिने एवढा जो कालावधी आहे हे जे माप आहे तया हिरण्य कश्यप काय झाले त्या हिरण्य कश्यपाला एवढं आयुष्य होतं आणि त्याचं काय झालं त्यानं देवाला विरोध केला म्हणून त्याला उद्धार करावा लागला ना 14 चौकड्या लंका नाथा 99,000 राया दशरथा म्हणजे 14 चौकड्या लंकेचं राज्य होतं आणि 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजाला होतं तीही गेले स्वर्गपंथा मागे सर्वथा नुरलेच माग काहीच उरलं नाही ते स्वर्गाला गेले कोण दशरथ राजा मग 14 कल्प मार्कंडेय आपडे 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीला होते तय लोमहर्षाचा 1 रोम घडे आता लोमहर्ष नावाचे ऋषी होते ते तपश्चर्याला बसले होते तर 14 कल्प झाल्यानंतर 1 शरीराचा केस लोमहर्षाचा पडायचा म्हणजे किती आयुष्य पहा बकत आलब्याचे ते निमिष मुळे त्यावेळेस बकत आलब्याचं 1 क्षण संपायचा आणि गेले एवढे अरे मन अरे एवढं आयुष्य असून

मरणात पुरे भ्रुशुंडीचा. आता ज्या वेळेस भ्रुशुंडी ऋषीचं शरीर सुटायचं, एक तव एक दिवस कुर्माचा, त्यावेळेस कुर्माचा एक दिवस व्हायचा. कुर्मा अवतार त्यांनी पृथ्वीला धारण केलेलं आहे, पाठीवर हे आपलं मंथन व्हायला लागलं, समुद्र मंथन. त्यावेळेस तो पर्वत मेरू पर्वत कोणाच्या पाठीवर होता? कुर्माच्या पाठीवर होता, म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार. त्यांनी त्यांचा एक दिवस नामा विनवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंथ धरा. म्हणून नामदेवराय विनंती करतात की तुम्ही लवकरात लवकर काय करा, विठ्ठलाचा पंथ म्हणजे तो रस्ता धरा. कारण हा जो रस्ता आहे ना, हा डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा आहे. म्हणून नवा सप्त धातुर नवा पंचकोशा, हे या शरीरामध्ये पाच कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कोश म्हणजे आवरण, झाकण. जसं त्या तलवारीला काय असते? मॅन असते. तर त्या मॅनेला काय म्हणायचं? आवरण, कोश म्हणायचं. जसं जातीनं पूछिये संत की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. कबीरदास जी सांगतात काय की तुम्ही तलवारीचं मोल करा, म्यानीचं काय मोल करायला लागले? तुम्ही पात्र कसं आहे, फाटलेलं आहे का काय ते नका पाहू, पात्रावर जे पदार्थ आहे ना त्याच्याकडं पहा. म्हणून पात्राकडं पाहत बसले. आता एके ठिकाणी त्यांना शिष्यांना खूप मोठं आमंत्रण होतं, भोजनाचं पुढी होती. ते म्हणे चला आता गुरूंनी त्यांना घेऊन गेले. त्या माणसानं इतका सदन होता गृहस्थ, त्याने एवढे पदार्थ बनवले की सगळे शिष्य खायला लागले. आता ते म्हणते एवढे पदार्थ आहे, ताट फार मोठं आहे, इकून सुरू करू का इकून सुरू करू, इकून सुरू करू का इकून सुरू करू. ते ये विचार करण्यातच वेळ गेला आणि पहिली पंगत उठली. हे त्याच बसून राहिलं. मग आता सगळे उठल्यावर याला बसणं बरोबर आहे का, योग्य आहे का? नाही. तसं आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. श्रीहरीच्या ध्यानामध्ये रहा. कोण काय करायला याच्याकडं पाहू नका. म्हणून पंचकोश आहेत, आणि या पंचकोशामध्ये पहिला कोश अन्नमय कोश आहे. आणि हे शरीर अन्नावर राहिलेलं आहे, कारण 9 महिने 9 दिवस या शरीराची रचना आईच्या गर्भामध्ये झालेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगो, गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षणाधातस. तिथं सगळं जे काही वेष्टन होतं ना, ते मांस मळ मूत्र यांचं वेष्टन होतं. म्हणून ती बांधणीच कशाची आहे? या मळमूत्राचा बांधा. त्याची बांधणी अशी, गाठोड्या कपड्याच्या गाठोड्यात काय निघणार? कपडेच निघणार. आणि उकंड्यामध्ये काय निघणार आहे? कचराच निघणार आहे ना. म्हणून तिथं सुगंधाचा अनुभव तर येणारच नाही, पण विचारसुद्धा करता येत नाही. तसं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसारामध्ये हे संसार म्हणजे काय व्याख्या केलेली आहे तुकोबारायांनी, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार म्हणजे दुःखाचा बांधलेला गठ्ठा, म्हणजे काय आहे संसार. एक जण आपल्या प्रारब्धाला कदरलं, त्यानं देवाकडं शिकायत केली, कंप्लेन आली म्हणे देवा. ते म्हणे कोण आहे? एक भक्त आला गठुडे घेऊन. ते म्हणे हे सगळं माझं प्रारब्ध कर्म आहे आणि तुम्ही मला सगळ्यात लहान गठुडे द्या. ते म्हणे चला आपल्या ह्याच्यामध्ये गोदामावर. ते नेलं गोदामध्ये, गेलं ते कुलूप उघडलं, सगळे गठ्ठेच गठ्ठे एवढे मोठमोठाले. ते म्हणे हे काय, हे सगळ्या जीवाचे गठ्ठे आहेत प्रारब्ध कर्माचे, ह्याच्यातला जो लहान आहे ना ती पाहून घे. ते म्हणे हे तर मायापेक्षा मोठाले दिसायले. ते कदरलं पाहू पाहू. ते म्हणे माझं मलाच राहू द्या देवा. ते म्हणलं मी कुठं काही कंप्लेन केली, तूच घेऊन आला मला कंप्लेन. म्हणजे ज्याचं त्याचं कर्माचं गाठोड आहे ना, ते ज्याला त्यालाच भोगावं लागतं, हे दुसरं कोणी भोगू शकत नाही. म्हणून केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून असे किती झाले आणि किती गेले तरी सुद्धा. म्हणून मोल करो तरवार का पडी.

येतो ज्ञान. म्हणून हे शरीर कसं का असाना, वाकडं असू द्या काळं असू द्या, पण श्वास चालू आहे ना, म्हणजे आपल्यावर ईश्वराचं प्रेम आहे. महाराज, घरातले कोणतेच व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाहीत, नका का करू दे ना, नका करू. आपले घरातले सदस्य, समाजातले, गावातले, गल्लीतले, बोळातले, पण ईश्वराचं आपल्यावर प्रेम आहे याचं प्रूफ काय, या शरीरामध्ये अखंड वाहणारा श्वास. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपल्यावर ईश्वराची कृपा आहे, ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे. कुणी आपल्यावर प्रेम करो का न करो, तो सर्वेश्वर परमात्मा त्या माझ्यावर अखंड प्रेम करायला लागला. याच्यामध्ये आपण आनंदित राहायला पाहिजे, आणि आनंदानं या मानव देहात आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, प्रथम कर्तव्य काय आहे याची जरा जाणीव ठेवायला पाहिजे. म्हणून आचार्य सांगतात, नवा सप्त धातुर नवा पंचकोश, नवाक्पानिपादो न चोपस्थ पायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न च

हे स्थूल शरीर अन्नमय कोश आहे. सुख दुःख अनुभव रूप जे भोगाचं स्थान आहे ते हे शरीर आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मग मनुष्य देहात आलेल्या जीवानं मी न मरणारा परमात्मा आहे असं लक्षात घेण्याचं जर मनात ठरवलं तर त्याला लक्षात येणार नाही का आपण प्रयत्न करत नाही. लक्षात येणार पण आपण प्रयत्न करत नाही. आणि प्रयत्न कुठं करतो? जिथं 100% अपयश आहे तिथं 100% प्रयत्न करतो, आणि जिथं 100% यश आहे तिथं आपले प्रयत्न कमी पडतात. म्हणून रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर सांगत असतात, महाराज सांगतात, आपण श्रवण संसाराचं करतो, मनन श्रवण वेदांताचं करतो, चिंतन मनन संसाराचा करतो, आणि म्हणून साक्षात्कार दुःखाचा होतो. म्हणून आचार्य सांगतात, न वाक पाणी पादव न चोपस्थ पायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या चरणाचं चिंतन आपण उद्या घेऊ. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404

अंतत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे. सद्गुरूंची लक्षण सांगितलेली आहेत. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. आता इथून पुन्हा सद्गुरूंची महत्वाची लक्षण समर्थ सांगताय. मुख्य सद्गुरूचं लक्षण कोणतं? आधी पाहिजे विमळ ज्ञान. विमळ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला झालेला आहे तो, आणि निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. आणि स्वरूप स्थितीच्या बद्दल ज्याचा निश्चय झालेला आहे, ज्यांनी ते अनुभवलेलं आहे, ज्या ठिकाणी जाऊन तो स्थित झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच समाधान प्राप्त झालेलं आहे. स्वरूप स्थितीचा निश्चय व्हायला पाहिजे, सहज त्याचा परिणाम समाधानात असतो. याखेरीस काय आहे? या ही वरी वैराग्य प्रबळ. सामान्य वैराग्य नाही, प्रबळ वैराग्य आहे. पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की बाहेरचं सार विश्व जे जे काही आकर्षित करत आहे, जे सगळ्या इंद्रियांना भुलवत आहे, त्याच्याविषयीची अंतरामध्ये अभिलाषा निर्माण होते आहे, हे सगळंच्या सगळं नष्ट होणार आहे असं पक्क लक्षात असल्यामुळे शाश्वत जो आत्मा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष आहे, तिथंच जाऊन बसलेले आहेत. अशा तऱ्हेचं वैराग्य प्रबळ. नुसते कपडे बदलले म्हणजे वैराग्य नाही, नुसती राख अंगाला फासली अरण्यात जाऊन बसला म्हणूनही वैराग्य नाही. तिथं बसून जर तो पुन्हा आई गोष्टींचं चिंतन करत असेल, नाही तर हिमालयात जाऊन बसला आणि तिथून पत्नीला पत्र मुलाबाळांना पत्र लिहित असेल आणि त्यांचं चिंतन तिथं बसून चाललेलं असेल, तर मग हिमालयात गेला कशाला, घरीच बसायचं. त्यामुळे वैराग्य हे जे आहे ही अंतरस्थिती आहे, बाहेरच्या पोशाखावर अवलंबून नाही आहे. त्यामुळे अशा तऱ्हेची अंतरस्थिती प्रबळ झाली पाहिजे. वैराग्य प्रबळ आणि वृत्ती उदास केवळ. वृत्ती पूर्णपणे सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे. डोळ्यांनी पाहतोय आणि पाहत नाही, कानाने ऐकतोय आणि ऐकत नाही, लोकांमध्ये बसलेला आहे परंतु त्यांच्यात नाही आहे. देहीच असो नि विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे. त्याला तो आनंद कळलेला आहे, प्राप्त झालेला आहे, अनुभव आलेला आहे. मग असा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे तो खाली कसा येईल? परंतु ज्यांनी हा अनुभव मिळालेला नाहीये तोपर्यंत त्याला या बाहेरच्या विषयाचं आकर्षण असतं आणि म्हणून त्याचं पतन संभवतं. वृत्ती उदास केवळ आणि विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी. आचार विचार अत्यंत निर्मळ असतात. स्वधर्म विषयी, स्वधर्म ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं हा एक स्वधर्माचा अर्थ आहे. आणि सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. अखंड स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे. काहीच मिळवायचं नसल्यामुळे, यत्किंचितही स्वार्थ नाही, देह बुद्धी नसल्यामुळे आचार विचारात अत्यंत शुद्ध निर्मळ पवित्र झालेलं आहे असं हे चालू आहे. आणि याखेरीज हे सगळे गुण आहेत. आणि याईवरी अध्यात्म श्रवण. आता मला बोध झालेला आहे, आता श्रवणाची काय गरज असं म्हणत नाही. ते श्रवण करत असतात, ह्याचा अर्थ ते दुसऱ्याकडून श्रवण करतील किंवा ते जे बोलत असतात ते बोलत असतानाच त्याचं श्रवण त्यांनाही घडत असत. त्याची जी निरूपणं असतात ती दुसऱ्याला बोध देणारी असतात, त्याचबरोबर त्यांच्यासाठी दृष्टीनं जर पाहिलं तर ती स्वांत सुखाही असतात. जो काही आनंद त्यांना प्राप्त झालेला असतो त्या आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्यासाठी म्हणूनही ते निरूपण करत असतात की ज्याचा लाभ स्वतःलाही होतो दुसऱ्यालाही होतो. कारण अशी जी मंडळी असतात ती दुसरं बोलणार काय? अध्यात्म परमार्थ आत्मज्ञान त्याची साधना ह्याखेरीज बाकीच्या गोष्टी बोलण्यासारख्या जगात काही आहेत असंच त्यांना वाटत नाही. कारण ज्या सगळ्या शास्त्रांचा पाया असं जे अध्यात्म शास्त्र ज्यांना अवगत झालेलं आहे त्यांना बाकीच्या सगळ्या विश्वाचं मोजमाप असत. ज्या काही विश्वात घडणाऱ्या घटना असतील ती ईश्वराची लीला आहे असं त्यांना मान्य झालेलं असतं. त्यामुळे सगळ्या लहान मोठ्या चांगल्या वाईट घटनांकडे ते परमेश्वराची लीला म्हणून पाहत असतात. इतरांना दुःख झालेलं त्यांना दुःख होत नाही असं नाही, त्यांचाही जीव कळवळतो, पण त्यांना एवढंच म्हणायचं असतं की काय करावं या जीवाना. हे अज्ञानी जीव तळमळत आहेत, हे जर ज्ञान प्राप्त करून घेतील तर देहाच्या पातळीवर जी दुःख होत आहेत ती दुःख नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल. म्हणून ते बोध देण्यासाठी तळमळ त्यांची असते. पण काही संत मंडळी अशी असतात की लोकांना किती सांगूनही पटत नाही,
त्यामुळे ते शेवटी एकांतात जाऊन राहतात. पण लोकांच्यात राहून त्यांना बोध करणं हेच खरं सांगायचं म्हणजे समाजाच्या हिताचं आहे, असं काही संतांनी केलं तसं समर्थांनी केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. अखंड जर ते काही बोलत असतील तर परमार्थाविषयीच तरी बोलतात, नाहीतर मौनात राहतात. एक तर नामात राहतील, एक तर ध्यान करतील, एक तर या ग्रंथांचं वाचन करतील, नाहीतर ह्याला आवश्यक अशाच गोष्टी बोलतील. जसं क्लिष्ट वृत्ती नाक्लिष्ट वृत्ती म्हटलेलं आहे तसं ह्याविषयीचं विचार बोलणं या अक्लिष्ट वृत्ती आहेत. ऐकणाऱ्यालाही त्या परमार्थाच्या मार्गावर नेणार असतात, त्याच्यातच ते बोलतात. संसारिक गोष्टी बाहेरचं राजकारण समाजकारण जर आलं तर ते त्यांना अतिशय उभं आणणारं असतं. ते क्षणभर त्याच्यात बोलल्यासारखं दाखवतील परंतु त्याच्यामध्ये ते रस घेत नाहीत. कारण सत्य काय आहे, त्या सख्या विश्वाच्या मुळाशी असलेलं सत्य काय आहे हे त्यांना ज्ञात झालेलं असतं. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत आहेत हे समजून ते त्याला गौणत्वानी घेत. जेथे सारा सार विचार तेथे होय जगोद्धार. जगाचा उद्धार जर व्हायचा असेल तर सार काय आणि असार काय ह्याचा विचार जिथं होतो तिथं जगोद्धार होतो. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. तिथं जाण्यासाठी काय करायला पाहिजे असेल तर नवविधा भक्ती जी सांगितली आहे त्याच्या आधाराने जर तो साधना करेल तर तो त्या मुख्य मुकामावर पोहोचेल. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन. म्हणून जे सद्गुरु नवविधा भजन करायला सांगतात हे जे साधन आहे नवविधा भजन या साधनाची प्रतिष्ठा ह्याचा अर्थ ते करायला पाहिजे याचा आवर्जून सांगतात. सद्गुरु आहे आणि भक्तीच करायला सांगत नाही असं होत नाही. काही सद्गुरु सांगतात त्याच्याप्रमाणे साधना कशाला करायला पाहिजे आपण तेच आहोत असं म्हणून एकदम ज्ञानाच्या ठिकाणी बोट दाखवतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, अज्ञानी जीव असतात त्यांना ते ज्ञानही होत नाही आणि साधनही होत नाहीत आणि त्यामुळे ते आहे त्या ठिकाणीच राहतात असा पुष्कळ वेळा धोका संभवतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीला एकदम ज्ञानाकडे बोट न दाखवता ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधना काय करायला पाहिजे हे जी मंडळी सांगतात हे सद्गुरू आपल्याला उपयोगी आहे. नुसते एकदम बोट दाखवणारे उपयोगी नाही. म्हणून जेथे नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. सद्गुरूंनी हे लक्षात सद्गुरूंचं लक्षण श्रोत्यांनी समजून घ्यावं. आणखीन काय सांगितलं, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान. त्यांच्या अंतरामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान असतं, तिथं काही गोंधळ नसतो. बाह्य निष्ठेचे भजन. अंतरामध्ये ज्ञान आहे आणि बाहेर निष्ठेने भजन चालू आहे. आणि भजन ह्याचा अर्थ समरस होणं. जे जे काही ते कर्म करत असतात जे जे काही साधनेच्या अंगाने घडत असतं त्या प्रत्येकाच्या आधारे ते त्या भगवंताशीच एकरूप होत असतात. त्यामुळे अत्यंत निष्ठेनं ईश्वर निष्ठेनं गुरुनिष्ठेनं त्यांचं भजन चाललेलं असतं. अखंड सोहम बोधात असतात, सोहम भजन सुरू असतं. तोच मी आहे बोधात असल्यामुळे तो देखे ते दर्शन, तो जे काय पाहत असतो ते दर्शनच असतं, तो बोले ते स्तवन, अदोया मज गमन तो चाले तेची, तो करी तेथुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे ती कपी ध्वजा समाधी माझी. असं म्हटलेलं आहे. तो जे जे काही करत असतो ते सर्व कर्म भक्ती सगळ्याच्या सगळं भगवंताच्या ठिकाणी एकरूपच होत असतं. त्याचं कारण हा त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे बाह्य निष्ठेचे भजन चाललेलं आहे तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. अशा ठिकाणी भक्त मंडळी जी आहे त्यांना विश्राम मिळतो. सद्गुरूंच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण असलेली मंडळी जर आली तर फार काळ टिकत नाही. तर त्या ठिकाणी त्यांच्या वृत्तीला पोषण होईल अशा तऱ्हेचं वातावरण किंवा विचार तिथं मिळत नाहीत. तर सत्वगुणी मंडळी जर असतील तरच ती त्या सत्वगुणी त्याचं वर्धिष्णू होण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात, त्यांच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळतो. तसं जर नसेल तर सद्गुरूंच्या ठिकाणी राहून सुद्धा तिथं त्यांना करमत नाही, त्यांना बाहेरच्याच गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणून अनेक शिष्यमंडळी घी शक्कर लड्डूसाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात, त्यांच्यावर मानाने मिळवता येतं, मोठेपणा मिळवता येतो म्हणून राहतात. सद्गुरूंना ते कळत नाही असं नाही, परंतु जाण जाणवनी धारावे जवळी दुरी असं म्हणून सद्गुरु त्यातली जी काही व्यक्ती सचशिष्य म्हणून असतील त्यांना निवडतात आणि त्यांच्यावर संस्कार करून त्यांना घडवतात. आणि अशा सद्गुरूंना एखादा शिष्य देखील मिळणं मुश्किल असतं, क्वचित एखादा शिष्य त्यांना मिळत असतो. असं त्याची पारख करून
सद्गुरू शिष्यामधलं नातं असतं. तर हे आपण सद्गुरू आणखीन काय काय करतात ते आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बुधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
0: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: मनुष्याने किती रागाचा प्रसंग आला ते जमदग्नी म्हणून स्मरण करावं की लगेच राग निघून जातो. ते जे रागीट होते तरी पण त्यांनी क्रोधाला बाहेर काढलेलं आहे. त्याशिवाय ज्ञान स्थिराने म्हणले म्हणून क्रोधाला बाहेर काढलो. क्रोध म्हणतो, महाराज मी तुमचा क्रोध आहे हा टाकणार कुठे? म्हणले तुम्ही जिथं जाईल ती जागा जळून जाईल म्हणाले. कोण मला सांभाळू शकणार आहे? परशुराम समोर होता, तो म्हणतो महाराज तुमचा क्रोध माझ्याकडे द्या. म्हटले मी तो सांभाळली म्हणले त्याला. आणि त्याप्रमाणे तो क्रोध, ते क्रोधाचं जल परशुरामाने पिऊन टाकलं. पिऊन टाकल्याबरोबर त्यांच्या चित्तामध्ये क्रोध बसलेला आहे. तो म्हणतो जेव्हा आता क्षत्रियांचा वध करायची वेळ येणार आहे तो आम्ही प्रगट होईल. म्हणले आता सध्या तुम्ही शिवाची उपासना करताय त्यामुळे मी शांत आहे. अशा तऱ्हेने घटना घडलेली आहे. आणि पुढे परशुराम महाराज शिवांची उपासना करण्याकरता म्हणून कैलास पर्वतात निघून गेले. पुढे कालांतराने सहस्त्रार्जुन नावाचा राजा होता तो त्या ठिकाणी आलेला आहे. ते रेणुका माता म्हणते महाराज हे प्रसिद्ध सहस्त्रार्जुन मोठा राजा आहे. अश्वमेध यांनी केलेलं आहे. दत्तात्र्यांचा अनुग्रहित आहे. आपल्या दुपारच्या वेळी जेवणाकरता आपल्याकडे अतिथी म्हणून आले तेव्हा त्यांची भोजना व्यवस्था केली पाहिजे म्हणून कामधेनूनं बोलवा. त्याबरोबर कामधेनू त्या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वांना लक्षावधी सैनिकासकट त्या सहस्त्रार्जुनानं भोजन घातलेलं आहे. सोन्या चांदी ताट आहेत. ज्याला जे पाहिजे असेल ताटात आपण उत्पन्न होते. उत्कर रुचकर अन्न सहस्त्रार्जुन खाल्ल्यावर तो म्हणतो हा ऋषी म्हणे हे कसं काय केलं? म्हणले तुम्ही मी राजा असून ह्या पृथ्वीचा मी राजा आहे पण माझ्याकडे अशी व्यवस्था नाही. म्हणले हे कसं काय घडलं? तेव्हा त्याने सांगितले कामधेनू आहे म्हणले तिच्या प्रभावान सगळं घडलेलं आहे. हे ऐकल्याबरोबर त्या राजाच्या मनात लोभ उत्पन्न झाला. हे कामधेनू मला द्या म्हणला. त्याचे म्हणले अरे स्वर्गीय स्वर्गातले कामधेनू आहे. लोभ आल्याबरोबर पुढे क्रोध येतो. क्रोध आले क्रोधात भवति समोहा, समोहा स्मृतिराशा, बुद्धिराशात भ्रंशती. वैद्य सगळं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा लोभ उत्पन्न झाला कामधेनूचा. देत नाही म्हटल्याबरोबर क्रोध उत्पन्न झालेला आहे. कसा देत नाही बघू मी नेणार म्हणून बळाचा प्रयोग केला त्याने. पण जमदग्नी ब्रह्मर्ष होते. आपला ब्रह्मदंड मध्यभागी ठेवलेला आहे. त्या ब्रह्मदंडातून ब्रह्मदंडापुढे काही चाललेलं नाही आहे. राजाचा पूर्ण पराजय झालेला आहे. त्या गायीच्या अंगातून अनेक सैनिक उत्पन्न झाले आहेत आणि सगळ्यां म्हणून राजाचा पराजय केला आणि राजा परास्त झाला. हे सगळं बघितलं राजा म्हणतो काही नाही मी गायीला घेतल्या असून हलणारच नाही म्हणतो. तो त्याने ब्रह्मदंड काढून घेतल्याबरोबर भगवान दत्तात्रेयाने अभिमंत्रित केलेला मंत्र दत्तात्रेय स्मरण केलेलं आहे आणि दत्तात्रेय शिशू हातामध्ये घेतलेलं आहे. आणि पहाटेच्या वेळेला ते जमदग्नी मोर्ची ब्रह्मज्ञान स्थिर झाले होते, ब्रह्मलीन झाले होते, समाजाला बसले होते. अशा अवस्थेत राजा आलेले लपून छपून आणि त्या त्रिशूळांनी ते जमदग्नी मोर्ची मारून टाकले. त्याबरोबर रेणुकाने मोठा शोक केलेला आहे. रामाला हात पडले परशुरामा कुठे आहे ये बाबा ये. भगवान शिवांच्या दरबारात तो बसला होता. शिवांची उपासना आली होती आणि शिवांच्याकडून पाशुपतास्त्र आणि शिवधनुष्य हे दोन प्राप्त करून घेतलेले आहेत. आणि आईने हात मारल्यावर धावत आलेला आहे. येऊन मग तो काय झालं मातो शोक करा. तेव्हा सांगितलं अशी घटना घडली बाबा गायीवर त्याने हात टाकलेला आहे आणि तुझ्या वडिलांना मारून टाकलं. त्याबरोबर त्याने प्रतिज्ञा केलेली आहे म्हणून क्षत्रियांचा फारच उन्माद झालेला आहे. त्याने ब्रह्मज्ञानी असणाऱ्या माझ्या वडिलांना त्याने मारलं आहे. वेदवेत्या पुरुषाने मारून टाकलेलं आहे तेव्हा क्षत्रिय उन्मत्त आलेले आहेत तेव्हा त्या नष्ट केलंच पाहिजे म्हणून प्रतिज्ञा केलेली आहे. आणि जाऊन त्या सहस्त्रार्जुन युद्धामध्ये बोलवलेले सहस्त्रार्जुन वध केला. त्याचे हजार दहा हजार पुत्र होते त्या सगळ्यांचा त्याने वध करून टाकलेला आहे. आणि पृथ्वीवर जे जे कोणी उन्मत्त आले होते जे त्याच्या मदतीला आले होते त्या सगळ्या राजे लोकांचा त्याने वध केलेला आहे. अशा अवस्थेमध्ये सगळ्यांना वध केलेलं आहे. आणि पुढे दत्तात्रेयाने बोलवलेलं आहे. रेणुका मातेला घेतलेलं आहे. औरदौदयी क्रियाकर्म हे सगळं त्यांनी केलेलं आहे. माहूर क्षेत्रात केलेलं आहे. म्हणून माहूरला ती रेणुका माता प्रसन्न आहे. तिथे तिचं मूर्ती तिची माहूरची मूर्ती त्या ठिकाणी आहे. देवी त्या ठिकाणी थांबलेली आहे. आणि पुढे चंद्रमंडळामध्ये जमदग्नी महर्षी निघून गेले. इतकं सगळं कर्म करून पुन्हा शिवांचं दर्शन केलं पाहिजे म्हणून शिवदर्शनाकरता म्हणून चाललेले आहे. आता शिवांचं दर्शन घ्यावून चालले असताना वाटेमध्ये गणपतीची गाठ पडली. त्याने सांगितलं बाबा रे आता काय तुला आज जाता येणार नाही आहे कारण आतमध्ये शिव आणि पार्वती दोघं बसलेले आहेत, तेव्हा आत जाऊ नकोस. नाही नाही म्हटले, मी शिवांचा पुत्र आहे, मला आत गेलंच पाहिजे म्हटले, काय करू मला आत सोडा. गणपती महाराज म्हणतात नाही नाही म्हटल्यावर दोघांचं बाचाबळी झाली आणि युद्धाला सुरुवात झाली. युद्धाला सुरुवात झाल्यावर गणपतींनी सोंडे धरलेले आहे आणि सगळं त्रिभुवनामध्ये गणपतीला फिरून आणलं, परशुराम फिरून आणलं आणि सोडलं. बघ म्हणे माझ्या सामर्थ्य असं आहे, युद्ध करायचा विचार तू कर. छेचे म्हणे माझ्याकडे शिवांचंच आहे म्हणे पाशुपत अस्त्र, मी काय सोडू म्हणले. हा परशु भगवान शिवाने दिलेला आहे म्हणून शंकरा स्मरण केलं आणि तो कुऱ्हाडीने सोडली, तो परशुरला. गणपती महाराज म्हणतात काय करायचं म्हणले, त्या परशुचं मान ठेवलाच पाहिजे, कारण शिवांचं पाशुपत अस्त्र आहे, ते व्यर्थ होऊ जायचं नाही आहे म्हणून गणपती महाराजने आपला एक दात पुढे केलेला आहे. ते दातावर परशु आदळला आणि दात तुटून गेला. तो सगळा आवडाओढा ऐकून शिव पार्वती बाहेर आलेले आहेत आणि दोघांचं युद्ध थांबवलं. पार्वती मातेला क्रोध आलेला आहे, म्हणे माझ्या मुलाचा दात कोणी पाडला. तेव्हा त्याने सांगितलं की मीच पाडला म्हणले. मातोश्री क्षमा करा, भगवान शिव म्हणतायत मातोश्री काही शाप देऊ नका म्हणले. जे होऊन गेलं ते ईश्वराची इच्छा म्हणाले म्हणून सगळं सोडून दिलेलं आहे. आणि गणपतीने पण परशुरामाला वरदान दिलेलं आहे, बाबा तुझं नेहमी विजय होशील असं वरदान दिलेलं आहे. तू तुला मृत्यू जरा मृत्यू बांधणार नाही, विकार बांधणार नाही वगैरे वगैरे सगळं परशुरामाला गणपतीने वरदान दिलेलं आहे. अशा परशुराम गणपती यांचं ऐक्य झालेलं आहे आणि तेव्हापासून गणपती महाराज एकदंता विद्म हे म्हणून प्रसिद्ध झाले जगामध्ये. त्यांचं एक जात राहिलेलं आहे. त्या ठिकाणी गणपतीने सांगितलं जे कोणी माझं चरित्र ऐकतील, हा परशुरामाचा पराक्रम जे कोणी ऐकतील त्यांच्याकडे अधर्मीपणा कधी राहणार नाही. माझं मी कसा एकदंत झालो हे चरित्र जे कोणी ऐकतील त्यांच्या घरी रिद्धी सिद्धी बुद्धी राहतील, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं विघ्न होणार नाही आहे. कारण हे माझं चरित्र आहे, हे चरित्र श्रवणाने सगळ्यांचं आयुष्य निर्विघ्न होईल, सगळ्यांच्याकडे अखंडित लक्ष्मी राहील, मेधादेवी राहतील, त्यांच्या घरी पुत्र पौत्र वगैरे वंशवृद्धी राहील. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे, कीर्ती लक्ष्मी आहे, यशलक्ष्मी आहे, धनलक्ष्मी आहे, धान्यलक्ष्मी आहे, हे अष्टविधा लक्ष्मी त्यांच्या घरात राहतील म्हणून गणपतीने ह्या चरित्राला वरदान दिलेलं आहे. पूर्वी आपण रामचरित्र बघितलेलं आहे, तेही परमब्रह्माचे विष्णूंचेच अवतार आहेत. धर्मसंस्थापना करण्याकरता अवतार झालेले, दोन्ही अवतार हे धर्मसंस्थापना करण्याकरताच आहेत. पण दोन्ही अवतारामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव इतका फरक आहे दोन्ही अवतारामध्ये. भगवान रामचंद्र कसे ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, वेदांची मर्यादा यत किंचित त्यांनी आयुष्यात कुठेही ओलांडलेली नाही. शास्त्र मर्यादा परिपूर्णपणे परिपालन करायची. अगदी ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं, शास्त्र म्हणजे सांडावे राज्यही तृण मानावे, इथपर्यंत मर्यादा परिपालन केली. आणि कृष्णचंद्रांच्या जीवनामध्ये कुठेच मर्यादा नाही, मग त्याने मर्यादा मोडलेली नाही बरं का, शास्त्राच्या कुठल्या मर्यादा मोडलेल्या नाहीत त्यांनी, पण ते मर्यादेच्या अतीत आहेत. लक्षात घ्या, मर्यादेच्या अतीत आहेत, मर्यादा मोडलेल्या आहेत तरी त्याच्या अतीत झालेले. निस्त्रिगुण्य पथी विजरताम को विधिक को निषेधा म्हणून शास्त्रकार म्हणतात. ते त्रिगुणाच्या अतीत गेलेले आहेत, त्यांना कुठल्याही मर्यादा नाही. रामचंद्र जीवनात कधीही खोटं बोलले नाहीत, थट्टेच सुद्धा विकथा वाघ न कृता म्हणून त्यांचं वर्ण आहे, खोटं बोलले नाही. आणि खरं किती बोलले खोटं किती बोलले त्यांचं त्यांना माहिती. त्यांची तुम्हाला एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाभारताचं सगळं युद्ध झालं आणि ते अश्वत्थामाने सोडलं जे ब्रह्मास्त्र होतं, निष्पांडवी पृथ्वी होऊन सोडलं संकल्प होता, त्याप्रमाणे ते उत्तरेच्या गर्भात येऊन लागलेलं आहे. आणि उत्तरेचा गर्भ अभिमन्यू अभिमन्यूचा मूळ मुलगा परीक्षित राजा हे गर्भाचं मरून गेले होते. महाभारताचे खरं सांगतो बरं का. आणि पुढे सगळं युद्ध वगैरे संकल्प संपलं आणि मूळ जे जन्माला आलं ते मेलेलं मूळ जन्माला आलं. अरे म्हणल्या एकच एक वंशाचा नातू होता आणि हा मरून गेला, आता काय करायचं. सगळीकडे शोक पसरला आणि त्यावर कृष्ण भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हातात पाणी घेऊन प्रतिज्ञा केली त्यांनी. सत्यम द्रोमी उत्तरे म्हणतात, हे उत्तरे अगदी मी खरखर सांगतो म्हणतो. हातात पाणी घेऊन त्यांनी प्रतिज्ञा केलेले आहे, यदि मया मिथ्या वाद न करता पहिली पण मी कधी खोटं बोलणं नसेल तर नच्या रणात पाला येता मी कधी रणांगणातून पळून गेलो असेल तर यदि मया ब्रह्मचर्यम पालयतम मी जर खरोखर ब्रह्मचर्य परिपालन केलं असेल तर एष जीवा जीवतो म्हणतात, हा जीव जिवंत म्हणतात ते. आणि त्याने पाणी सोडलं आणि शनै शनै ही प्राण अस्पंदत असं वर्णन केलं. हळूहळू ते प्राण पंचप्राण जागे झाले. आता भगवंताचं जीवन आणि भगवंतांची प्रतिज्ञा ह्याचा ताळमेळ कसा खाणार तुम्ही? भगवान म्हणतात मी कधी खोटं बोललो नसेल तर. आता भगवान किती खोटं बोलतात किती खरं बोलतात त्याचं चरित्र सगळं आपण दिसणार आहे. पावलं पाणी खोटं बोलतात ते, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं. भगवान काय म्हणतात माहितीये का? रामचंद्र कधी खोटं बोलले का? सत्य म्हणजे सत्य वाणी रामचंद्राची. एकदा बोलले की बोलले, दुसऱ्यांदा कोणा बोलायचं नाही. हे रामांचं वचन होत. भगवान म्हणतायत सत्यासत्याचा निर्णय करायचा तुम्ही कलियुगाचे लोक निर्णय करणार कोण? राम सत्य बोलवते. कृष्ण भगवान म्हणतात मी बोलीन ते सत्य आहे, मी बोलीन ते सत्य आहे. आता ह्याच्याकडे आपण काय बोलणार? मी वागीन ते खरं, मी सांगीन तो धर्म. रामचंद्राने धर्माच्या मर्यादा उल्लंघन केले नाही, पण हे म्हणतात मी सांगीन तो धर्म आहे. आता काय बोलायचं? तुमचं धर्माच्या मर्यादा संपल्या तिथं. आणि सगळे संत एक मुखाने जरा नमो गोपी वल्लभ आहे म्हणून वंदन करतात. ज्ञानेश्वर महाराज काय, एकनाथ महाराज काय, सगळे संत नमो गोपी वल्लभ आहे म्हणतात. आता रुक्मिणी वल्लभ आहेत का गोपी वल्लभ आहेत त्यांची जरा माहिती. इतकं जरी असलं तरी पुन्हा म्हणतात हे माया ब्रह्मचर्य पाली तर. आता कसं त्यांचं ब्रह्मचर्य आहे ते त्यांचं त्यांना माहिती. आता म्हणजे लौकिकातला कोणताही कार्यकारण भाव त्यांना लागू नाही आहे. पूर्ण ब्रह्म ज्याला म्हणतात कशात सापडणार नाही, सगळ्यामध्ये आहे आणि कशात सापडत नाही. तसा वायू आहे सगळीकडे वाहतो तो, पण कशात सापडत नाही तो. त्या सुखदुःख नाही काही नाही, त्याला सगळ्यापासून राहून सगळ्यापासून अलिप्त आहे. हे जे परब्रह्माचं स्वच्छ रूप म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्या स्वरूप आहे, पण त्याचं चिंतन करणं हे फारच विलक्षण आहे. कारण शास्त्राच्या कुठल्या मर्यादेवर बसत नाहीत ते. इतकं सगळं करून सुद्धा रणांगणात पळून गेलं म्हणतात ते, आणि त्या कालवणापुढे पळ सुटलं ते. जरा संध्याच्या 18 वेळेला मथुरा नगरी सोडून गेली, द्वारका नगरी स्थापन केली, सगळ्या मुलाबाला सकट सगळ्यांना घेऊन पळाले, नागरिकांना घेऊन पळाले, कोणी ठेवले मथुरेमध्ये, आणि द्वारका नगरी स्थापन करून तिकडे समुद्रातून राहिले. आणि म्हणतात त्याच्या मया रणांगणात पळा इथं, मी जर रणांगणात पळून गेलो नसेल तर हा मुलगा जेवण ठेवत. आता काय म्हणायचं याला सांगा? ह्याला कोणचा कार्यकारण भाव लावणार आपण? असं हे दिव्य कृष्ण ते रामचरित्र समजणं हे फार सोपं आहे, कारण तो मानव जीवनाचा एक आदर्श आहे. पण हे म्हणजे कृष्णचरित्र समजणं फार अवघड आहे. राम जसे वागले तसं वागायचा प्रयत्न करायचा. आपण कृष्ण वागले तसं अजिबात वागता येणार नाही, आणि वागायचा प्रयत्न पण कोणी करायचा नाही. तसं करायला गेलो तर आपलं नाश होऊन जाईल. आणि कृष्णापणे वागायचं जर ठरवलं तर पहिल्यांदा पुतळा मावशीच उमिश करायला लागेल. पहिल्यांदा लहानपणीच ते पिता येतात का बघा पहिल्यांदा आपल्याला. लहानपणीच त्यांनी काल्याच्या फणावरती नृत्य केलेलं आहे, ते आपल्या करता येईल का? मग आपण कृष्णाचं काय आचरण करणार? म्हणून न देव चरितम चरे देवाने सांगितलेलं आहे तसं वागायचं. देव वागले तसं वागायचं नाही, कारण ती आपली शक्ती नाही, ते आपलं सामर्थ्य नाही आहे. पण कृष्णचरित्र अत्यंत दिव्य चरित्र आहे. इतकं असून कलियुगाला अत्यंत जवळच आहे. म्हणून आपल्याला आवडतात कृष्ण भगवान, सगळ्यांना आवडतात, कारण अगदी अलीकडचा अवतार आहे तो. आणि ते कसे छोट्यात छोटे, मोठ्यात मोठे, तरुणात तरुण, तत्वज्ञान लोकात तत्वज्ञानी, ब्रह्मज्ञान लोकात ब्रह्मज्ञानी आहेत, आणि जीवनमुक्त महात्मा आहेत. आणि सगळ्यात असून पुन्हा कशात आहेत? मूर्खे मूर्खो युवतेशो वा वाग्मिनी प्रौढ वाग्मी धन्य कोपे यो अवधूते व अवधूता. हा धन्य मनुष्य म्हणतात त्यातले, त्या तोडीतले कृष्ण भगवान आहेत. तेव्हा त्यांचं चरित्र समजणं हे फारच अवघड आहे. कृष्ण ज्यांना समजला त्यांना सगळं जीवनाला समोर समजलंय. राम उच्चार आहे सुद्धा सोपा आहे, सरळ अक्षर आहे. जोडाक्षर कुठून आहे रामामध्ये? राम सरळ मनुष्य होतो, पण कृष्णामध्ये दोन जोडाक्षरच आहेत. समजायला अवघड नाही चरित्र त्याचं. ते दुपारी 12 जन्माले, ते राजवाड्यात जन्माला आलेले आहेत, आणि हे कुठे जन्माला आले? तुरुंगात जन्माला आलेले आहेत. असं परस्पर भेद आहे. एकदा म्हणे सगळे राधा कृष्ण गोलोकात बसले होते, आणि त्यावेळेला पृथ्वी माता गोरूप धारणे म्हटलेले, गायीचं रूप धारण केलेले आहे. आणि ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणे महाराज माझ्या पृथ्वीवर फार भार झालेला आहे. आता सगळे कसे आहे? कलियुगाने त्रस्त झालेली पृथ्वी आहे. कलिकाला सुरुवात झालेली आहे. नरकासुराचं की महाबलाढ्य राक्षस ह्या ठिकाणी अत्याचार करत आहे. कंसाचा अत्याचार प्रसिद्ध आहे, जरासंधाचा अत्याचार प्रसिद्ध आहे. कौरव कशी दुष्ट कौरव आहे ते सगळ्यांना माहिती आहे. एकापेक्षा काय येऊनसारखे मोठे मोठे राक्षस ह्या पृथ्वीवरावरती आक्रांत करताय, त्यामुळे मला मोठा भार झालेला आहे, म्हणून हा भार कमी केला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलेली आहे. ब्रह्मदेव म्हटले आपण विष्णूंच्याकडे जाऊ, म्हणून विष्णूंनी घेतलं बरोबर, महादेवाला बरोबर घेतलेलं आहे आणि सर्वजण गोलोकात गेले. श्रीकृष्ण आणि राधा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी गेलेले, त्यांना वंदन केलेलं आहे. तेव्हा त्याने सांगितलं म्हणे पृथ्वीवर म्हणे महाराज फार भार झालेला आहे, तुमची प्रतिज्ञा यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यम, हे तुमची प्रतिज्ञा आहे. दरिद्रानाय साधूनाम, साधू लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे, गांजले गेलेले आहे, स्त्रियांच्या चारित्र्य शाश्वत नाही आहे, राजे लोकच त्यांना भ्रष्ट करायला लागले, ती इतरांची काय कथा आहे. म्हणून म्हणे महाराज तुम्ही आता हा भार कमी केला पाहिजे वगैरे वगैरे विनंती केली. भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात हो म्हणे मी पाहिलेलं आहे आणि संकल्प झालेलंच आहे आणि त्याप्रमाणे मी येणार पृथ्वीजलावरती. त्याबरोबर राधा एकदम लाली लाल झाली, म्हणे महाराज तुमचा मला वियोग होणार होता, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, माझ्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, तसं तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. तर भगवंताने समजू घातलेलं भाई आपण दोघं अभिन्न रूपाने आहो, तू प्रकृती आहेस म्हणून मी क्रियान्वित आहे, तू जर नसेल तर मी अदृश्य होऊन जाईन, तुझ्यामुळे मला रूप आहे, तेव्हा आपण दोघे एकरूपच आहो. फुल आणि फुला सुगंध हे वेगळे गोष्टी नाही आहेत, दोघे एकरूपच आहे. सूर्य आणि सूर्याचे प्रभाव एकरूपच आहे. शरीर आणि पंचप्राण एकरूप असतात, ते कधी वेगळे काढता येत नाहीत, ते वेगळे काढले की एक अचेतन झाला म्हणून समजायचं खरं संपलं. असे आपण दोघे एकरूप आहोत, म्हणून मी जरी गेलो तर तू पण ये म्हणले पाहिजे त्या ठिकाणी. तेव्हा तुला मी सोडून राहणार नाही आहे, तुला पण त्या ठिकाणी यायचंच आहे. पण भगवंता तुम्ही तुमच्या कामात गेल्यानंतर मग मला वियोग होईल, तो मग त्याला काय करायचं म्हणले, काही वियोग होणार नाही, तू ये म्हणले आणि तुम्हाला स्मरण केलंस की मी तुला येऊन भेटेन आणि स्वप्नात रोज मी तुला दर्शन देईन, आपण दोघं एकरूपच आहोत, वेगळं कधी होऊ शकत नाही वगैरे वगैरे भगवंताने सांगितलं. पण धरणीवर गेलंच पाहिजे म्हणले, पृथ्वीवर अवतार धारण केलंच पाहिजे, लीला करायच्याच आहेत, म्हणून तुम्ही सर्वजण या हा सगळ्यांना सांगितलेलं आहे. इतकं पृथ्वीला आश्वासन दिलं, आम्ही येतो म्हणून सांगितलेलं आहे, जा तुम्ही पुढे. चरित्र भाग सगळ्यांना माहिती आहे, मी थोडक्यात थोडक्यात घेणार आहे. वर्ग वसुदेव आणि देवकी यांचा विवाहाचा प्रसंग चाललेला आहे, थाटामाटात विवाह चाललेला आहे. स्वतः कंस रथाचं सारथ्य कर्म करण्याकरता बसलेले आहे, कारण लाडकी बहीण आहे, तिला पाठवायचं आहे, आपण स्वतः पाठवलं पाहिजे शास्त्री. म्हणून वसुदेव आणि देवकींना रथात बसवलेलं आहे आणि कंस स्वतः सारथ्य करत चाललेले. जात असताना एकदम आकाशवाणी झाली, अस्या स्वाष्टमो गर्भो हंतायाम वस अबुध. अरे मूर्ख माणसं म्हणले, ज्याला एवढे प्रेमान तू घेऊन चाललेला आहेस हिचा आठवा गर्भ तुला मारणार आहे. ती आकाशवाणी ऐकली मात्र एकदम कंसाने रथातून खाली उडी मारली. देवकीचे केस धरलेले आहेत, रथातनं खाली खेचलं तिला आणि तलवार उचलली, म्हणजे हिला मारून टाकतो माहिती, ठेवायच कशाला म्हणले, हिला हिलाच मारून टाकलं की हिचा गर्भ उत्पन्न होणार नाही आणि मला कोणी मारणार पण नाही. ते बघितल्याबरोबर वसुदेवाने खाली उडी मारली, त्याचा हात वरच्यावर धरलेला आहे, तलवार काढून घेतली आता तिथे. अरे कंस तू काय करतोस, म्हणले बाबा रे तू केवढा पराक्रमी आहेस, तुझ्या पराक्रमाने देव दानव सगळे घाबरतात आणि असं असताना कृपणा पुत्री को बोमा, अरे तुलाही तुझ्या कन्येप्रमाणे आहे, असं असताना तिला मारतोस तू, स्त्री मुद्वाहाप्रमाणे विवाहाच्या प्रसंगात तिला मारतोस, बाबा रे हा कलंक तुझ्या जीवनाला लागे आणि स्त्री हत्या महापापी आहे, तेव्हा हत्या करू नकोस तू, असं करून त्याने वेळ काढली त्यातली. कंस म्हणतो छेछे, म्हणजे आकाशवाणी ऐकलं नाही का, म्हणले अशास्त्वाष्ट गर्भ गर्भ म्हणले याचा आठवा गर्भ मला मारणार आहे, म्हणून हे आम्ही मारून टाकतो. वसुदेवा समजावतो, अरे बाबा अद्वाब्द शतांतरे वा मृत्युरूपी प्राणीनाम ध्रुवहा. बाबा रे आज काय 100 वर्षांक आहे 200 वर्षांक आहे, जो जन्माला आलेला प्राणी आहे हा मृत्यू नश्चित ठरलेला आहे, म्हणून बाबा मृत्यू प्रमाण टाळता आले आजपर्यंत, पण हे अपयशाच्या पाठीमागे लागेल की आपल्या बहिणीला आपण मारलेलं आहे, स्त्री हत्या केलेलं आहे, हे जे पाप तुझ्या पाठीमागे लागेल हे तुझी कीर्ती कलंकित होईल, मला जगण्याचा उपाय काय म्हणतो तो, मीला मारणार. वसुदेव म्हणतो बाबा रे हे काय तुला मारणार नाही ना, नाही मारणार नाही म्हणे, मी पण तुला मारणार नाही आहे, मारणार आहे कोण, आमचा आठवा पुत्र तुला मारणार आहे. बाबा रे मला जी काही मुलं होतील हे सगळी मुलं मी तुला आणून देईन जन्मता क्षणी. कृष्णाच्या आई वडील होणं फार अवघड आहे बरं, सोपं नाही. प्रत्येकाला वाटतं कृष्ण काय ना आपल्याकडे खेळावा, त्यावेळी प्रत्येकाची इच्छा असते, पण कृष्णाच्या आई वडिलांनी जे दुःख उपभोगलं आहे ते दुःख कोणी उपभोगू शकणार नाही, कल्पने सुद्धा होऊ शकणार नाही. जन्माला आलेलं मूल आपल्या हाताने आपण मृत्यूस आवडून द्यायचं आहे, सोपी गोष्ट काय सांगा, आपल्या हाताने त्याला मारून टाकायचं आहे. पण वसुदेव सत्वशील होते, किती सत्यवचन होते, किती खरं बोलवते, त्या कंसाला सुद्धा विश्वास आहे. वसुदेव आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही. दुष्ट असणाऱ्या कंसाला विश्वास आहे, हा सत्वशील मनुष्य आहे, हा खरं बोलणारा मनुष्य आहे, हा धर्माने चालणारा मनुष्य आहे, हा कधी खोटं बोलणार नाही आहे. याच्यावर विश्वास कोणाच आहे, त्या दुष्ट असणाऱ्या कंसाचा विश्वास आहे. ठीक आहे म्हटलं वसुदेव बास, तो शब्दावर माझा विश्वास आहे, जा म्हणले तुम्ही संसार करा, त्यांना सोडून दिलेलं आहे. म्हणजे केवढी सत्वशीलता असेल बघा, ज्या ठिकाणी सत्वशीलपणा असतो त्या ठिकाणी भगवान विष्णू अवतार घेतात, त्या ठिकाणी धर्म आहे, त्या ठिकाणी ईश्वरी अंश येत असतात. ईश्वर अंश होण्याकरता स्वतः जीवन सत्वशील बनलं पाहिजे, खरं जीवन बनलं पाहिजे, जीवनामध्ये खोटे म्हणून अजिबात चालायचं नाही, तेव्हा भगवान येतं. छान संसार चाललेला आहे, कालांतराने पहिला मुलगा कीर्तिमंत होऊन पहिला मुलगा होता तो जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर देवकी म्हणते अहो मला स्तनपांतरी करू दे, तेवढा सुंदर मुलगा आहे, किती कुरळे कुरळे केस आहेत. छेछे म्हणले देवकी आपण त्याला शब्द काय दिला, म्हणले आपण त्याला शब्द दिलेला आहे की पहिला मुलगा जन्माला आला की आणून देईन, बाई याचा मोह करू नकोस, देऊन टाकू आपण. आणि त्याप्रमाणे त्याला घेऊन दरबारामध्ये आला. कंसान त्याला पांढरे घेतलेला आहे, तो काय म्हणतो, अरे वा किती सुंदर मुलगा आहे वसुदेवा, तू सत्वशीलता बघून मी मोठा संतुष्ट राहू बाबा, हा मुलगा परत घेणार म्हणले, हा काय मला मारणार नाही आहे, तुमचा आठवा मुलगा होईल ना तेवढा फक्त मला आणून दे आणि या मुलाला तू परत घेऊन जा. काय सत्वशीलचा प्रभाव असेल बघा, तर दुष्टावर सुद्धा प्रभाव पडला, खरेपणाचा प्रभाव तर दुष्टावर पडलेला आहे. त्याप्रमाणे तो परत घेऊन गेला. तेवढ्यात नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि काय म्हणतात, कंसा अरे वेळ्यास की काय म्हणले तू, तुला देवांची माया काळायची नाही म्हणले बाबा, तुझं गणित फारच कच्चं आहे म्हणले. तो म्हणतो गणित कच्चं असतं याचा काय संबंध म्हणले, अरे गणित कसं असतं म्हणले, एकम दम इकडून मोजतात म्हणले, इकडून मोजत नाही गणित शाकडे कधी, आठवा इकडून होऊ शकतो म्हणले, आठ मुलं झाले आठवा इकडचा का इकडचा आठवा, गणिताप्रमाणे बघायचं इकडून आठवा मोजतो म्हणले, लौकिक भाषेमध्ये इकडून तिकडून आठवा होतो म्हणले, आणि देवांची माया काळायची नाही म्हणले, विलक्षण आहे अशी बाबा काय करायचं ठरव, असं म्हणून नारायण नारायण म्हणते निघून गेले. झालं कंस पण तो खरंच आहे म्हणते देवांची माया करणार नाही म्हणून धावत धावत गेला. त्या देवकीच्या हातातलं ते लहान मूल घेतलेलं आहे आणि त्या देखत दगडाला आपटून खलास करून टाकलं त्याने. त्याला आसुरी आनंद झालेला आहे, बस एक अडचण दूर केलेला आहे. कालांतराने दुसरा मुलगा झालेला आहे, त्यालाही मारून टाकलं. तिसरा झालेला आहे, त्यालाही मारून टाकलं आहे. अशी क्रमशः सहा मुलं मारून टाकलेली आहे. कृष्णाची आई वडील होण्याकरता किती कष्ट आहेत बघा, मानसिक कष्ट, शारीरिक कष्ट, आणि जन्माला बसून 12 वर्षापर्यंत मुलाचं दर्शन नाही, पुन्हा सोपं नाही आहे, तुरुंगात राहायचं आहे पुन्हा देवाचा अवतार होण्याकरता, एवढे कष्ट आहे, सोपं नाही. अशी क्रमशः सहा मुलं मारून टाकलेले. सातव्या वेळेला भगवान म्हणताय शेषनाग महाराज तुम्ही पुढे जा म्हणाले. आता तेव्हा शेषाने सांगितलं म्हणे महाराज मागच्या जन्मामध्ये तुम्ही राम होता, तुम्ही मोठे होता आणि मी लक्ष्मण तुमचा लहान भाऊ होतो, तुम्ही सांगाल तसं ऐकलं म्हणले. फार कष्ट आले म्हणले त्यावेळेला, 14 वर्ष आहार निद्रा घेतलेली तुमची सेवा करता करता आणि काय काय काम माझ्याकडे करून भेटली तुम्ही. शेवट म्हणले सीतेला अरण्यात नेऊन सोड, ते सुद्धा मी सोडलं म्हणले. माझ्या इच्छेविरुद्ध काम होतं पण ते सुद्धा मी केलेलं आहे. पण भगवंता या जन्मामध्ये असं काय करणार नाही म्हणले. या जन्मामध्ये मी मोठा होणार आहे आणि तुम्ही लहान व्हायचं आहे आणि मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं आहे. भगवान म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही जा म्हटले पुढं. त्याप्रमाणे बलराम शेषाचा अवतार गर्भामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. त्यामुळे भगवंताने योग मायाला सांगितलं, बाई हा शेषांचा अवतार आहे, हा काय कर, हिचा घर हिचा गर्भ काढून घे आणि गोकुळामध्ये त्याची दुसरी पत्नी आहे रोहिणी तिच्या गर्भात नेऊन ठेव. ते कसं काय केलं असे ती योग मायाला माहिती सगळं. ते कृष्णाची माया म्हणतात ती विलक्षणच आहे. त्याने इथला गर्भ काढून योग मायेने कुणा न कळ असताना त्या ठिकाणी येऊन ठेवलेलं आहे. पुढे कालांतराने हा सातव्या गर्भ झाली, पुढे आठव्या गर्भाची अवस्था आलेली आहे. श्रावण महिना आलेला आहे, देवकी गर्भवती आलेली आहे, श्रावण महिना आलेला आहे, धो धो धो धो पाऊस बाहेर पडायला लागलेला आहे. आणि कृष्ण जन्माचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे झोपलेले असतात, तेव्हाही झोपलेले असतात आणि आत्ता पण सगळे झोपत असतात. कृष्ण जन्म तो रात्री 12 वाजता कोण जागायचो? 10 पर्यंत म्हणून जास्त जास्त जागतो. 12 पर्यंत जागायचं म्हणजे काय? 12 पर्यंत कोण जागत नाही. काय तुमच्याकडे थोडी जागणारे असतात? नाही म्हणत नाही बरं का मी, अपवाद नाही त्याला, त्याला अपवाद आहे. रात्री 12 वाजले आणि 12 वाजता त्या कृष्ण जन्माच्या वेळी फक्त 3 जण जागे होते. एक देवकी जागी होती, वसुदेव जागा होता आणि आकाशातला चंद्र जागा होता. आज म्हटले माझ्या वंशामध्ये कुलदीपक जन्माला येणार आहे, चंद्रवंशामध्ये साक्षात भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येणार आहेत. म्हणून आनंदाने त्या ठिकाणी तो वाट बघत उभारलेला, केव्हा कृष्ण दर्शन होते मला. प्रभू रामचंद्र जेव्हा जन्म झाला तो दुपारी 12 वाजले होते, 12 वाजता जन्म झालेला आहे. आणि सूर्याला मोठा आनंद झाला की माझ्या जन्मामध्ये, माझ्या वंशामध्ये, सूर्यवंशामध्ये आज भगवान विष्णूंचा अवतार झालेला आहे. म्हणून सूर्य म्हणे तटस्थ उभारला, पुढे हलायला जायला तयार नाही, कारण माझ्या वंशाच्या कुलदीपक जन्माला आलेला आहे. आणि त्यावर चंद्राला फार घाई झाली होती की भगवंताचं दर्शन घ्यावं, पण सूर्य मावळल्याशिवाय चंद्र काय उघडणार नाही आणि चंद्राला काय दर्शन मिळणार नाही. चंद्र कंटाळून गेला, शेवटी रामाने शरण आला. रामा म्हणे सूर्य थांबला म्हणजे जागचा की पुढे जातच नाही, मला तुमचं दर्शन केव्हा करायचं? तेव्हा त्याने सांगितलं बाबा पुढल्या जन्मे जेव्हा घे अवतार घेईन तो पहिल्यांदा तुला दर्शन देईन, तेव्हा तो काय हट्ट करू नकोस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझ्या नावामागं तुझं नाव लावून घेईन म्हणाले, म्हणून रामचंद्र म्हणतो आपण त्यांना, नुसते राम म्हणत नाही, रामचंद्र म्हणतात त्याला. माझ्या नावाच्या मागं तुझं नाव कायम तर लावून घेईन असं त्याने सांगितलं होतं. तो चंद्र आता आनंदाने वाट बघत बसलेला आहे, भगवान केव्हा जन्माला येत आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना आता खात्री पटली होती। भक्तांचे मनोरथ अक्कलकोटात स्वामींच्या आशीर्वादाने सफल होतात ही कीर्ती सर्वत्र पसरली। लोक नेहमी गाणगापुरात जात होते, परंतु श्री नृसिंह सरस्वतीच स्वामींच्या रूपाने अक्कलकोटात आहेत ह्याची लोकांना खात्री पटू लागली होती। त्याचा परिणाम असा झाला की गाणगापूरला जाणारी भक्त मंडळी अक्कलकोटात गर्दी करू लागली। गाणगापूरच्या पुजाऱ्यांना त्यामुळे अक्कलकोटविषयी एक प्रकारची सूक्ष्म असूया निर्माण झाली। गाणगापूर ही श्री दत्तात्रेयांची राजधानी हा समज होता, त्या समजाला तडा जातोय असं ह्या पुजाऱ्यांना वाटू लागलं। पुजाऱ्यांच्या मनात एकदा विचार आला की आपण अक्कलकोटला जायचं आणि स्वामींची प्रत्यक्ष भेट घ्यायची। त्याप्रमाणे सर्व पुजारी अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी आले। स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याचं पूर्ण भान पुजाऱ्यांना होतं। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। तरीही एका पुजाऱ्याच्या मनात स्वामींच्या दत्तावतारी अस्तित्वाविषयी किंचित शंका होती। स्वामींनी ते ओळखलं होतं, म्हणून स्वामींनी त्यालाच विचारलं, तुमच्या देवाचं नाव काय, तुम्ही कोणाची नित्य पूजा करता? तो पुजारी क्षणार्धात समजला की स्वामींनी आपल्या मनातले भाव ओळखले आहेत। तो म्हणाला, स्वामी, आमच्या देवाचं नाव आहे श्री नृसिंह।

0: सरस्वती. स्वामी लगेच त्याला म्हणाले, माझंही नाव श्री नृसिंह भान आहे. स्वामी पौर्णिमेच्या चांदण्यासारखे प्रसन्न हसले. पुजाऱ्यांच्या मनातला किंतू संपला आणि ते आनंदाने गाणगापूरला परत गेले. अक्कलकोटची ख्याती का वाढत चालली आहे हे त्यांना पूर्णपणे कळलं होतं. प्रत्यक्ष दत्तप्रभूच जर मानवी देह धारण करून स्वामी समर्थांच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन देत आहेत, तर लोकांचा लोंढा गाणगापूरऐवजी अक्कलकोटला गेला तर त्यात आश्चर्य काहीच नाही हे त्यांना आता उमगलं होतं. केवळ गाणगापूरमध्येच वास्तव्य केल्यामुळे त्यांच्या मनातलं स्थान महात्म्य दृढ होतं इतकंच, परंतु त्यांचेही डोळे आता अक्कलकोटला लागले होते.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की समाधान कधीही अनुकूल परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर ते भगवंताच्या अखंड चिंतनात लपलेलं असतं. आपण काय करतो तर हव्या असलेल्या वस्तू जमा करण्यातच समाधान मानतो. हे समाधान तात्कालिक असतं, ते शाश्वत समाधान नाही. नामस्मरणात जेवढं समाधान लाभतं तेवढं कशातही लाभत नाही, एवढं तुमच्या जरूर लक्षात असू द्या. त्यासाठी परमेश्वराला शरण जाणं आवश्यक आहे. केवळ त्याची पूजा करून चालत नाही, तर त्याच्या नामातच अष्टौप्रहर राहावं लागतं. तेव्हा काय होतं तर आहे त्या परिस्थितीत तुम्ही समाधानी राहू लागता. आपले सर्व संदर्भ हे परमेश्वराशी निगडीत आहेत हे एकदा का कळलं की समाधान कधी भंग पावत नाही किंवा समाधानाचा क्षय होत नाही, ते वाढतच राहतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: pegavam.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.